0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 37, प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे बुधवार 19 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. आपल्या मनातील चांगुलपणा हीच आपली खरी संपत्ती आहे, ती जितकी वाटाल तितकीच ती वाढत जाईल. आता आजचे दिनविशेष पाहू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. सोव्हिएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेवला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले. होची मिन व्हिएतनामच्या सत्तेवर आले दिवस होता आजचा. अफगाणिस्तानला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले तेही आजच्याच दिवशी. प्रेम सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हिनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. संजय सुरकर भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म आजचाच. शिवप्रसाद सिंग भारतीय हिंदी लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. शंकर दयाळ शर्मा भारताचे 9वे राष्ट्रपती व 8वे उपराष्ट्रपती यांचाही जन्म आजचाच आहे. गंगाधर खानोलकर लेखक व चरित्रकार यांचाही जन्म आजचाच. एस सत्यमूर्ती भारतीय वकील यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पीटर केम भारतीय इंग्रजी सैनिक आणि लेखक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली विनोद धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: दयालुता का महत्व. जिनका दुनिया में कोई नहीं होता है वे असहाय अवस्था में आए दिन विवशता से अपने दिन बिताते रहते.

जीवनात सुखदुःख येतच राहतात, पण प्रत्येक परिस्थितीत मन शांत ठेवण्याची शक्ती आपल्याला अध्यात्मातून मिळते. जे आपल्या हातात आहे त्यासाठी प्रयत्न करा, आणि जे आपल्या हातात नाही ते ईश्वरावर सोपवा. मनात श्रद्धा असेल तर संकटातही मार्ग दिसतो. म्हणूनच आज आपण तक्रारींपेक्षा कृतज्ञता, रागापेक्षा प्रेम आणि भीतीपेक्षा विश्वास निवडूया. आज एखाद्याला मदत करा, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा आणि आपल्या दिवसाला एका चांगल्या कृतीने सुरुवात करा. हे होते आजचे आध्यात्मिक विचार, आणि आता वेळ झाली आणखीन एक भक्तिगीत ऐकण्याची. ऐकत्र गणधुनी 90.4 FM KLE कनसूर.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. वृषभ रास, आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मिथुन रास, नवीन संपर्क आणि संवादातून चांगल्या संधी मिळू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. कर्क रास, कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. मनातील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. सिंह रास, कामातील तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. आत्मविश्वासाने पुढे जा. कन्या रास, नियोजन आणि शिस्तीमुळे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आरोग्याकडेही लक्ष द्या. हे होतं सहा राशींचं भविष्य आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्ती.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुतोणी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा, सहकार्यामुळे कामात प्रगती होईल. वृश्चिक रास, एखादे महत्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, संयम ठेवा. धनुरास, नवीन कल्पना सुचतील, प्रवास किंवा नवीन अनुभवाचा योग येऊ शकतो. मकर रास, मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुंभ रास, मित्रांनी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल, नवीन संधीचा विचार करा. आणि शेवटची मीन रास, मन प्रसन्न राहील, आध्यात्मिक किंवा सर्जनशील कार्यातून समाधान मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य आणि आता वेळ झाली एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कडून. भक्तिमय.

0: गेले कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात मागील भागात आपण फोबिया या आजाराची माहिती घेतली. फोबियाचं परिवर्तन अत्यंत तीव्र भीतीच्या अटॅकमध्ये होतं, त्याला पॅनिक अटॅक्स म्हणतात. पॅनिक अटॅक म्हणजे काही मिनिटं तीव्र भीती, विशेषतः मरणाची भीती जाणवणं. ही बाह्य लक्षणं हार्ट अटॅक सारखीच भासतात. रुग्ण व त्याचे नातेवाईक घाबरून जातात व रुग्णाला निदान पहिल्या अटॅकच्या वेळी ICU मध्ये ऍडमिट करून हृदय, मेंदू व इतर सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. यातून निष्पन्न काहीच होत नाही, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात. कारण हा आजार मनाचा आहे, शरीराचा नाही, हे लक्षात घ्या. आणि हा आजार तसा खूप कॉमनही आहे. लक्षात घ्या, 20-25% लोकांना आयुष्यात एकदा तरी पॅनिक अटॅक येतो. 3-4% लोकांना पॅनिक डिसऑर्डर असते, म्हणजे त्यांना वारंवार पॅनिक अटॅक्स येतात व ते येण्याची चिंता भीती कायम त्यांच्या मनात घर करून असते. पॅनिक अटॅकची लक्षणं कोणती हे आता पाहू. काही मिनिटे किंवा तासांसाठी तीव्र चिंतेची व भीतीची लक्षणं जाणवणं, ज्यामध्ये खालीलपैकी 4 पेक्षा जास्त लक्षणं अचानक सुरू होऊन 10 मिनिटात टोकाला जातात. छातीची धडधड, हृदयाचे ठोके वाढणं, घाम फुटणं, अंग थरथरणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा श्वास जोर जोरात चालणं, घसा आवळल्यासारखं होणं, छातीत दुखणं किंवा तसं दडपण येणं, छातीवर दाब येणं, मळमळ होणं, पोटात कालवल्यासारखं होणं, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं, चक्कर आल्यासारखं वाटणं, डोकं हलकं झाल्यासारखं वाटणं, आपला स्वतःवरचा ताबा जातोय, आपण वेडे होतोय असं वाटणं, आता आपण मरणार अशी भीती मनात दाटून येणं, सुन्न होणं, अंगात मुंग्या आल्यासारखं वाटणं, थंडी वाजून येणं किंवा अंगात गरम वाफा जाणवणं, आजूबाजूचं सर्व खोटे आहे

0: पद्धतीना पॅनिक अटॅक्स येण्याची जास्त शक्यता असते. भीतीदायक किंवा धक्कादायक जीवनानुभव, अपराधीपणाची जाणीव, ताणतणाव आणि अत्यंत दुःखद परिस्थिती ही सुद्धा पॅनिक अटॅक्स येण्यासाठी कारणीभूत ठरते. अपघात, चोरी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, हल्ला, बलात्कार, कर्ज, प्रचंड आर्थिक नुकसान, नोकरी जाणं, नामुष्की, अपमान यामुळेही पॅनिक अटॅक्सना सुरुवात होऊ शकते. फोबिया किंवा भीती, चिंताग्रस्तता म्हणजे अँझायटी, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, डिप्रेशन असे मानसिक आजार यामुळेही पॅनिक अटॅक्सची सुरुवात होऊ शकते. खूप प्रमाणात कॅफिन, अल्कोहोल, मद्य, कोकेन, गांजा, चरस इत्यादींचं सेवन पॅनिक अटॅक्स येण्याची शक्यता व तीव्रता वाढवित. अतिरक्तदाब, ब्लड शुगर लेवल कमी होणं, थायरॉइडचे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये पॅनिक अटॅक्स येण्याची शक्यता अधिक असते. अपघात, मृत्यू, भीतीदायक प्रसंग जवळून पाहणं यामुळेही पॅनिक अटॅक्स येण्यास सुरुवात होण्याची शक्यता वाढते. आता यावर उपाय आणि उपचार कोणते हे लक्षात घेऊ. हा न्यूरोसिस प्रकारचा म्हणजे सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार असल्यामुळं रुग्णांना याची जाणीव असते व ते स्वतः डॉक्टरांकडे जातात. मानसोपचार तज्ञाच्या उपाय उपचारांनी नक्की बरे होऊ शकतात. हे उपाय जितके लवकर होतील तितका परिणाम आणि उपयोग अधिक. यामध्ये जाणवणारी बहुतांश लक्षणे शारीरिक असल्यामुळं प्रथम दर्शनी हे आजार शारीरिक आहेत असं वाटून हे रुग्ण प्रथम मानसोपचार तज्ञांच्या ऐवजी इतर डॉक्टरांची मदत घेतात हे टाळावं. मानसोपचार तज्ञच योग्य उपाय आणि उपचार करू शकतात. औषधोपचार, केवळ विशिष्ट औषधे आपल्याकडे आहेत ज्यामुळं या भयानक लक्षणांपासून आपल्याला लगेच मुक्त होता येतो किंवा लक्षणे कमी होतात हा दिलासा आणि विश्वास यामुळेच पॅनिक अटॅक्स येण्याचे प्रमाण व तीव्रता खूप कमी होते. पॅनिक अटॅक्स येण्याची शक्यता असताना तो टाळण्यासाठी घ्यावयाची व ते येऊच नयेत म्हणून घेण्याची औषधं तज्ज्ञांकडूनच घ्यावीत. रिलॅक्सेशन थेरपी, योग विद्या, माइंडफुलनेस, श्वसन नियंत्रण इत्यादींचाही खूप उपयोग होतो. समुपदेशन, मानसिक व्यायाम, मानसोपचार पद्धतींचा उपयोग अत्यंत उपयुक्त ठरतात. जीवनशैलीत बदल, तणावग्रस्तता कमी करणं, व्यसनमुक्ती, योग्य आहार, व्यायाम, योगविद्या या देखील पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण किंवा त्याची वारंवारता, फ्रिक्वेन्सी कमी होण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. मानसिक आजारांवर उपाय उपचार व काउन्सिलिंग अर्थात समुपदेशन मनोविकार तज्ज्ञाकडून जरूर करून घ्या. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. ही होती केएलबी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.

प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेळधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत कडोली येथील शंकर निंगापा पाटील यांना. त्यांची शेती आहे आणि कोबीज, ऊस, बटाटा या प्रकारची पिकं ते आपल्या शेतामध्ये घेतात. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्पेशली शेतीबद्दल बोलणार आहोत. तर शेती म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी त्याच्या सोबत येतात आणि शेती करणं एवढं सोपं पण नाही आहे, खूप कठीण काम आहे खरंच ना. तर कडोली सारख्या ठिकाणी म्हणजे आपल्या इकडच्या भागामध्ये कोबीज, ऊस, बटाटा ही पिकंच म्हणजे घेतली जातात. तर याच्यामध्ये कसं तुम्हाला फायदा होतो किंवा कशा प्रकारची तुम्ही शेती करता?
2: मुख्य म्हणजे आमचं हे कडोली गाव हॉर्टिकल्चर फक्त बाग आहेत शेतीसाठी प्रसिद्ध आहे.
0: बर.
2: सरसरने 1950 सालापासून कर्नाटक स्टेटमध्ये फर्स्ट नंबरप्रमाणे एकरी 100 टन ऊस, त्याप्रमाणे बटाटे आणि कॅबीज.
0: बर.
2: ह्यात एक कर्नाटक फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. आता अलीकडे जे आहे रासायनिक खत अतिशय वापरून जसं जमीन नापीक व्हायला, जसं उत्पादन कमी व्हायला आणि दरीमध्ये दरामध्ये सुद्धा फेर कमी जास्त झाल्यामुळं हे झालंय. तरीसुद्धा कंपल्सरी कॅबीज, सरसाधारण 75% शेतकरी भात कापल्याबरोबर कॅबीज आम्ही घेतोच. भात कापल्यानंतर रोटावेटर मारून त्यात हे रास शेणखत एकरी एक ट्रक घालून, त्याच्या रासायनिक खत DAP आणि सेंद्रिय दोन्ही मिसळून एक सरसरणे एकरी 5 पोती DAP

0: त्या पिकाला भर दिल्यानंतर ससन 70 दिवसाला कापणीला येते.
1: बर.
0: आणि सरसवने इकरी 70 किलोची 400 पोती उत्पादन निघते. जर आता 50 10 किलोला 5 रुपये किलोच्या पुढे विकलं तर जरा आम्हाला शेतकऱ्या परवडत आहे. आता सध्या तर काय 1 रुपये किलो आहे, त्यामुळे हे कॅबेज.
1: अच्छा अच्छा, 1 रुपये किलो.
0: 10 रुपये 10 किलो.
1: अरे बापरे,
0: 50 रुपयाला पोता लिलाव चालले. त्याच्यामुळे येतात सध्या शेतकरी काय त्याच्यामध्ये त्याला परत कॅबेजमध्येच रोटाविटर म्हणून तेच खत करता येत.
1: म्हणजे आहे ते पीक न काढता त्याच्यावरती नांगर फिरवायची,
0: परत आता पुढच्या पिकाला तेच खत वापरता येईल म्हणून.
1: ओके, हा हा, म्हणजे ते होत तसं
0: होत. मग त्या पुढच्या भात पिकाला किंवा उसाला तेच खत म्हणून हे होत,
1: चांगला उपयोग होतो त्याचा. अच्छा.
0: आणि आता बटाटे पिकायचं म्हणजे पावसाळी बटाटे आणि उन्हाळी बटाटे दोन, खरीप आणि रब्बी दोन हंगामात आम्ही बटाटे घेतो. खरीप म्हणजे आता सध्या जूनमध्ये पूर्व तयारी, ट्रॅक्टरनं पलटी मार नांगर मारून त्याच्यानंतर शेणखत मिसळून जमीन तयार ठेवायची. आणि सरसन जालंधरमधून उत्तराखंड तिथनं बटाटे मागून जूनच्या लाट 15 जूनच्या नंतर ते 5 जुलैपर्यंत ह्या 20 दिवसात आम्ही लागवड करतो
1: बटाट्यांची. हा,
0: बटाट्याची एका 200 ग्रॅम तसं 1 ग्रॅम बटाटा 200 ग्रॅमचा बियाण्यासाठीच वापरायचं. त्या दोन भाग करून ते तर असं पालतं घालून त्याच्यावर परत शेणखत घालून परत त्याच्यावर DAP म्हणा रासायनिक खत वापरून नंतर ढापून त्याला बोध मारून नंतर आणि कळनाशक मारतो म्हणजे तणनाशक तण येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर 1 महिना झाल्यानंतर परत दुसरा डोस रासायनिक खता देऊन झाल्यानंतर आणि परत मातीची भर दिल्यानंतर 2 महिन्यानंतर आणि परत 3 वेळा हे करपा रोगावरचं औषध 3 वेळा मारावं लागते. हे काहीतरी डायथेनियम फॉर्टिफाय किंवा वेगवेगळी औषधं आहेत ती 3 वेळा मारल्यानंतर मग जरा 2.5 महिन्यानंतर काढणीला पीक येत आहे. त्यासाठी एकरी सरासरी 100 क्विंटल
1: बटाटा होत आहे.
0: बटाटा
1: मग हे बटाट्याचं पीक आपण म्हणजे आपल्याला किती दिवसांनंतर मिळतं?
0: साधारण 2.5 महिन्यानंतर पीक तयार होत आहे.
1: बर.
0: आणि 90 दिवसापर्यंत पीक काढणी केली पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे 2.5 महिन्यानंतर पीक ते तयार होत आहे आणि 90 दिवसापर्यंत आपण ते काढू शकतो.
0: काढून मग ते सावलीमध्ये वाळवतो.
1: सावलीमध्ये वाळवायचं असते. अच्छा अच्छा अच्छा.
0: आणि सरसन लाल जमिनीच्या बटाट्याला दिल्लीहून मागणी जास्त आहे. म्हणजे ते वेपरसाठी मागणी जास्त असल्यामुळे ती दिल्लीचे व्यापारी इथे येऊन मार्केट आड किंवा स्वतः जागेवर आमच्या शेतामध्ये येऊन खरेदी करतात.
1: अच्छा, लाल मातीचा बटाटा आणि काळ्या मातीचा बटाटा काय
0: म्हणजे? ह्यात काळ्या मातीच्या स्टार्च कमी आणि त्यात स्टार्च जास्त, त्यामुळे लाल जमिनीच्या वेपर्स चांगले येतात, ह्यात काळ्या जमिनीच्या काळे पडतात. त्याच्यामुळे मागणी दिल्लीची मागणी लाल जास्त.
1: बर.
0: आणि भाजीला पण लालचा बटाटा चवीला उत्तम असतो.
1: अच्छा.
0: आणि काळ्या जमिनीचा कमी. आणि आता रबी हंगामात काय करतो, बटाटे तर भात कापल्यानंतर ताबडतोब रोटाविटर मारून जमीन तयार करून ही जी आता आम्ही पावसाळ्यात तयार करतो की काळ्या जमिनीचे बटाटे तेच बियाण्याचं वापरून त्यात भरपूर शेणखत घालून तेच बटाटे लावणी करून सरसन 4 पिशव्या DAP 2 वेळा घालून उत्तम ते पण उत्तम होत आहे. पण त्याला असं ते भाजीसाठीच गोव्याला इकडे तिकडे आसपास मग काय त्यावेळेला रेट मिळत नाही.
1: बर.
0: म्हणजे आता आग्रा इंदूर इथून आवक जास्त होते, त्याच्यामुळे आवक जास्त आहे म्हणजे त्या ह्या रबीच्या सीझनला रेट मिळत नाही. मात्र का खरीप मात्र रेट गॅरंटी मिळते.
1: मग दिल्लीचे वगैरे जे व्यापारी असतात ते आपल्या शेतामध्ये येऊन हा लाल बटाटा घेऊन जातात, मग तो फक्त वेफर्ससाठीच ते वापरतात की आणि काय?
0: फक्त वेफर्ससाठीच वापरतात.
1: अच्छा अच्छा, त्याच्यासाठीच घेऊन जातात. मग तुमच्या इकडे जो बटाटा

0: होतो तो लाल मातीतला
1: आहे, लाल मातीचा.
0: म्हणजे 2.5 महिन्याने आपण ते पीक घेऊ शकतो आणि 90 दिवसापर्यंत काढू शकतो. मग कोबीचं पीक आपल्याला किती दिवसात मिळतं?
1: ते पण सरसर 75 दिवसात तयार होते.
0: बर, 75 दिवस.
1: आणि एक थोड्या जाते त्या 3 महिन्यानंतर, 90 दिवसानंतर तयार होतो. मग 3 महिन्यापासून 90 दिवस ते 120 दिवस या 30 दिवसाच्या पिरियडमध्ये ती छाटणी केली पाहिजे. मार्केटमध्ये आम्ही स्वतः जर 100 पोती मार्केटमध्ये स्वतः गाडी घेऊन स्वतःची गाडी आणणं पाहिजे, किंवा व्यापारी येतात बेंगलोरहून मार्केटहून, त्यांचेच जोडणी करणारे लोक लेबर घेऊन त्यांनी स्वतः तोडून आमच्यावर अग्रीमेंट ठरावं. एक 100 रुपये 10 किलो किंवा एक ज्या मार्केटप्रमाणे रेटप्रमाणे 70 रुपये 80 रुपये 10 प्रमाणे किलो ठरवून असं त्यांनी छाटी करून घेत होतात. मसरसन प्रत्येक वर्षी कॅबेज ह्या उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे ह्या सरसन एक 500 ट्रक बेंगळुरूला पार्सल होते.
0: मग वैयक्तिक तुमच्या शेतातला तुम्ही कोबीज असा म्हणजे पाठवतात?
1: पाठवलं.
0: अच्छा, मग हे तुमचे जे कस्टमर आहेत किंवा जे ते जे व्यापारी आहेत घ्यायला येणारे ते ठरलेले आहेत की प्रत्येक वेळी वेगवेगळे?
1: नाही नाही,
0: ठरलेले आहेत. अच्छा, मग कधी असं रेट कमी जास्त करतात ते की
1: कमी जास्त होतं की ज्याप्रमाणे मार्केटचा रेट त्याप्रमाणे जे आहे ना त्याप्रमाणे एखाद्या वेळेला 50 रुपये होईल, एखाद्या वेळेला 75 होईल, किंवा एखाद्या वेळेला 100 रुपये होईल, अशा पद्धतीने फ्लोटिंग रेट.
0: मग तुम्हाला कुठलं परवडतं जास्त, म्हणजे इथल्या मार्केटला नेऊन ते म्हणजे विकणं ते परवडतं की तिकडचे जे व्यापारी आपल्याकडे येऊन ते घेऊन जातात ते परवडतं?
1: तेच जे का ते व्यापारी येतात ना तेच परवडतं. तर का इथं छाटणी रेट थोडणी परत वाहतूक इथली अडचणी दलाली सरसण एका 70 बॅगच्या एका पोत्याला 70 रुपये खर्च होतो आणून इथे पोच करण्यासाठी. मग आम्हाला मिळणार 100 रुपये, मग फक्त 30 रुपये उरणार
0: होय की
1: त्याच्यामुळे ते आम्ही काय करतो त्यांनाच अग्रीमेंट करून ठरवून देऊन सोडतो. आता एक प्रयोग चाललाय आमचा
0: बर
1: हॉर्टिकल्चर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी म्हणून आम्ही काकतीमध्ये कंपनी तयार केली आहे 1000 शेतकऱ्यांची.
0: बर,
1: कडोली, देवगिरी, जाफरवाडी, गुंजनटी, केंदूर, मणिकेरी, कटमी, बोडकेटी, खुरियाळ, काकती, होणगा अशा 10 गावांची 1000 शेतकऱ्यांची म्हणून कंपनी तयार केलेली आहे.
0: बर,
1: त्या कंपनीमार्फत जे काय अग्रीमेंट करणारे व्यापारी खरेदी करणारे डायरेक्ट कंपनीमार्फत यायला लागलेत.
0: अच्छा,
1: ते त्यांच्यामार्फत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्याला पीक दाखवून अग्रीमेंट वगैरे करून दर ठरवून त्यांना त्यांचा सौदा ठरवून तोडायला होतो किंवा ठरवून देतो.
0: मग म्हणजे ह्या कंपनीशी ते संपर्क करतात व्यापारी आणि मग तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत त्यांना घेऊन जाता आणि पुढचं सगळं प्रोसिजर होतं. अच्छा, मग ऊस
1: आता मागे बटाटे पण होतात तसं गेलं, तसं एक 20 ट्रक बटाटे दर ठरवून त्या व्यापाऱ्यांना देऊन सोडलं. म्हणजे त्या शेतकऱ्याला दलाल नाही, जाग्यावरच बारदार नाही, वाहतूक नाही.
0: मग आता जे
1: आता बटाटे सुद्धा जे का बटाटे बियाटे डायरेक्ट होऊन आम्ही स्वतः कंपनीमार्फत त्यात नॅशनल सीड कॉर्पोरेशन ह्या कंपनीमार्फत आम्ही बी खरेदी करतो आणि इतर शेतकऱ्यांना वाटप करतो. मग त्यावेळेला मागं 2016 त्यावेळच्या सरकारनं 1 क्विंटलला 1000 रुपये सबसिडी दिले आणि शेतकऱ्याकडून 1700 रुपये अशा पद्धतीने करून आम्ही वाटप केले. एक 25 ट्रक माल ह्या 10 गावांना खरेदी करून पुरवठा केली. तेच तो एक लाभ म्हणजे आता अडतेवाल्याकडून 2500 ते 2700 रुपये त्यावेळेला दर होता, तेवढे 1000 रुपये वाचले एक लाभ शेतकऱ्यांना.
0: अच्छा अच्छा, म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही आपला माल आता खपवताय किंवा त्याची त्याचा व्यवहार होतोय, म्हणजे हे वेगवेगळे मार्ग जर आपण अवलंबले तर आपल्याला थोडासा फायदा होऊ शकतो. आता शेती म्हटलं की वेगवेगळी पिकं आपण घेऊ शकतो, मग तुम्ही आता इतके वर्ष झालं शेती करताय, तर आतापर्यंत तुम्ही म्हणजे हीच पिकं घेत आलाय की नवीन नवीन काही प्रयोग केले?
1: नवीन नवीन नवीन केले. नवीन म्हणजे काय, आता हे कोथंबीर आहे किंवा माठ भाजीपाला इतर आहेच, त्याच्यावर टोमॅटो जास्तीत जास्त आठिक. तर आता हे भातामध्ये ॲग्रिकल्चर, हे भातात जे ॲग्रिकल्चर येत आहे आणि इतर भाजीपाला किंवा फळ फळावळ हे हॉर्टिकल्चरमध्ये येते. आता भातामध्ये वेगवेगळे जाती, मग त्यामध्ये सुवासिक जाती म्हणून आले इंद्रायणी. अगोदर आम्ही काय करत होतो, जाडा भात पेरत होतो, त्यामुळे त्याला रेट कमी, मार्केट कमी आणि उचल कमी. त्यामुळे आता ते कोल्हापूरमध्ये महाबीज म्हणून जी कंपनी स्थापन झाली, त्यांच्यातर्फे जे संशोधन झालं की इंद्रायणी सुवासिक बासमती त्याचाच प्रयोग करून इथं बेळगावमध्ये सगळ्या बेळगाव जिल्ह्यात संपूर्ण सगळीकडे प्रचार झाला आणि त्याच्यापासून तेच नवीन नवीन उत्पादन सुरू झालं.
0: म्हणजे भात पीक सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलं आणि भाजीपाला वगैरे तर आहेच आहे. थोडी पिकं अशी आहेत की त्यांना पाणी जास्त लागतं, मग आपल्या जमिनीमध्ये कसं किंवा आपल्या शेतामध्ये कसं पाण्याचा पुरवठा व्यवस्थित आहे की कसं नियोजन करता तुम्ही त्याचं?
1: आता पूर्वी चुकून आमच्या आमच्या भागात ठराविक एक 10 एकरामागे एक विहीर होती. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या 2-2 विहिरी झाल्या आणि त्याच्यामुळे बोरवेल झाले, त्याच्यामुळे पाण्याची मुबलक सोय झाली. आता आणि आत्ताच अलीकडे 10 वर्षात हे पाटबंधारे सोय झाली, नदी अडवल्यामुळे त्या जे काय बंद पडलेल्या विहिरी पूर्ण चालू झाल्या आणि बोरसुद्धा चालू झाल्या, त्याच्यामुळे पाण्याची काय कमतरता नाही. त्याच्यामुळे भात पिवण आता माळ मुरमाड जमिनीतसुद्धा भात पीक उत्तम यायला लागलं.
0: अच्छा, आणि मग उसाला सुद्धा भरपूर पाणी लागतं असं म्हणतात ना?
1: नाही, आता ते अगोदर होत, आता जी नवीन तंत्रज्ञान ड्रिप सिस्टीम, तरसाने 4 फूट सरी सोडून एक सरी सोडून एक सरीमध्ये जरा मी ड्रिप टाकलो तर ती दोन्ही सरी भिजतात, म्हणजे थोड्या पाण्यात भरपूर उत्पादन यायला सुरुवात झाला.
0: बरोबर, म्हणजे आधुनिक पद्धतीची शेती आता करून आपण ते त्याच्यामध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि परत आपल्या गप्पा सुरू असतील. तुम्ही ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसो.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही एकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय शंकर निंगाप्पा पाटील यांना. ते एक शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी मी बोलते. सर, मला सांगा की कोबी, जूस, बटाटा ही तरी रेग्युलर पिकं तुमची झाली, तीच घेत आहे तुम्ही. थोडेफार भाजीपाला वगैरे सुद्धा केला तुमच्या शेतामध्ये. इतके वर्ष झालं तुम्ही शेती करताय, तर पारंपरिक पद्धतीनं शेती करणं आणि आता त्याच्यामध्ये जे होणारे बदल आहेत, म्हणजे आधुनिक शेतीकडं लोक वळत आहेत, तर तुम्हाला कुठली पद्धत योग्य वाटते?
1: आता सध्या आधुनिक पद्धतच आता आम्ही स्वीकारलेली आहे. अगोदर मी स्वतः शेती करत होतो. 1970 पासून मी स्वतः शेती करतो. वडील 70 साली वाले तेव्हापासून मी स्वतः शेती करतो. सूर्य बैल जोडीनं स्वतः 4 टाळ्याच्या खुरीनं भात पेरत होतो. आणि पूर्वी उंच वाढणारे वाण होते, त्याला ज्याला काय अंतरसाळी म्हणत, साळी भात म्हणत, घणसाळा अंतरसाळी, अशा पद्धतीच्या साळी पीक होत्या. परंतु ते आता कालांतरानं पाणी जास्त, पाऊस जास्त झाला, त्यामुळे ते उंच वाढून त्या पिकं पडू लागली. पडू लागल्यानंतर त्यात जे काय त्यात चिंब भात पूर्ण भरायचं, चिंब व्हायचं प्रमाण जास्त झालं, त्यामुळे ते भात कुजू लागलं. त्यामध्ये पर्यायानं ते उंच वाणाची बंदच करून संपूर्ण ह्या कर्नाटक महाराष्ट्रामध्ये बुटक्या जाती, त्या सुरुवातीला जया R8, नंतर वेगवेगळ्या प्रमोद अशा नमुन्याच्या जाती तयार झाल्या. आणि त्याचं उत्पादन पण भरपूर यायला, एकरी सरसावनं 40 क्विंटल पर्यंत यायला. मग त्यातीच आता ही सुधारली जात, जी काय सुवासिक इंद्रायणी म्हणून ती सुद्धा बुटकी जात आणि न पडणारे उत्पादन जास्त देणारे.
0: बर,
1: मग सगळीकडे त्याचाच प्रसार जास्त झाला. आणि त्याचा मासमती, बेळगाव मासमती म्हणून विकायला सुरुवात झाली. आता
0: म्हणजे इंद्रायणी तांदूळ बेळगाव बासुमती किंवा लोकल बासुमती म्हणून
1: विकतात. आता शुद्ध येळूर बासमती, इथं बेळगाव तालुक्यामध्ये येळूर म्हणून गाव आहे, इथं शुद्ध बासमती मिळत आहे. पण त्याला काय उत्पादन कमी, एकरी जास्तीत जास्त 20 क्विंटल. आता याचं जे आहे ना, एकरी 40 क्विंटल
0: म्हणजे ह्याचं उत्पादन जास्त येतं. मग हे पीक किती दिवसात आपण घेऊ शकतो?
1: तसं 120 दिवस
0: तयार
1: होत आहे.
0: अच्छा.
1: आणि पूर्ण परिपक्व कापणीसाठी 120 दिवस.
0: हा हा हा,
1: म्हणजे 40 दिवस,
0: 4 महिने, म्हणजे 4 महिन्याचं पीक आहे. मग ह्याला पण म्हणजे हे फक्त पावसाळ्यातच घेतात वाटतं?
1: पावसाळ्यात. आता उन्हाळ्यात सध्या क्वचित चाललेलं आहे, जास्त तोना जास्त पाणी असलेल्या ठिकाणी
0: पाणी जास्त लागतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भात सुद्धा आपल्याकडे केले जातात. तर मग आता जी पद्धत आलेली आहे आधुनिक शेतीची म्हणा किंवा रासायनिक खतांचा वापर कमी करून आपण सेंद्रिय शेतीकडे वळतोय, तर तुम्ही असा काही प्रयोग करता का?
1: हो, थोड्या जे काय घरच्या वापरासाठी फक्त सेंद्रिय, फक्त शेणखत वापरून 10 गुंठे 20 गुंठे अशा त्या पद्धतीने वापर सुरू केलेला आहे. पण त्यांचं काय आहे, त्याचं उत्पादन भरपूर येत नाही एकदम. सुरुवातीला कमी होते, आता आस्ते आस्ते त्याचं जर उत्पादन वाढवणार. म्हणजे काय, तर जीवामृत तयार करून त्या जमिनीचा पोत सुपीकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे देशी गाई वापरून त्याचं शेण खत, त्याचं मूत्र, अधिक देशी गाईचं तूप, गूळ आणि हरभऱ्याचं पीठ असं हे सगळे मिश्रण करून 15 दिवस त्याला मुरवत ठेवून जे काय त्याचं हे येत आहे,
0: खत तयार होत आहे
1: त्याचं फवारणीद्वारे आणि पसरून अशा पद्धतीनं त्या शेतीचा उपयोग करून फक्त सेंद्रिय फक्त घरच्या वापरासाठी. मग त्याचा एकरी जास्तीत जास्त 15 ते 20 क्विंटल तेवढंच उत्पन्न मध्ये.
0: म्हणजे त्याच्यामध्ये थोडस उत्पन्न कमी येतं असं तुम्हाला वाटतं?
1: मात्र काय, किंमत जास्त त्याची. इथं आरफाडी कॉलेजमध्ये शंकर लंगोटे म्हणून आहेत, त्याने मुद्दाम ते प्रदर्शन भरवतात. फक्त शेंद्रीच पिकवलेले धान्याचं.
0: बर.
1: त्यात भात असू दे, डाळी, विविध प्रकारची डाळी असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं, फक्त सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय गुळ सुद्धा.
0: हो ना. मग आता गुळ कसं आपण सेंद्रिय ओळखू शकतो, म्हणजे काळा असतो तो दिसायला किंवा चव पण थोडीशी वेगळी असते, तसं मग इतर आपण उत्पादन ओळखू शकतो का काहीतरी?
1: पूर्ण ओळखू शकतो.
0: अच्छा.
1: त्याची चव वेगळी असते.
0: म्हणजे बघून आपण ते ओळखू शकणार नाही, खाऊनच ओळखू शकेन. अच्छा. म्हणजे जर आता लोकांना विकत घ्यायचं असेल तर ते आधी विकत घ्यायलाच पाहिजे, त्यांनी नंतर टेस्ट करूनच त्यांना फरक समजेल त्यातला. म्हणजे तुम्ही घरच्या पुरती तेवढी सेंद्रिय शेती करता आणि बाकीचं जे उत्पादन आहे ते रासायनिक खतांचा
1: आणि सध्या संस्था उत्पन्न झाल्यात.
0: बर.
1: ऑर्गॅनिक फार्मिंग आमच्या अग्रिकल्चर खात्यामार्फत संपूर्ण ह्या बेळगाव तालुक्यात जे कोण शेतकरी ऑर्गॅनिक शेती करणार आहेत त्यांना सरकारतर्फे प्रोत्साहन देणार आहे, दिलं जाणार आहे. म्हणजे ठराविक सेंद्रिय जे बॅगा खत आणि एकरी सायदन अशा पद्धतीनं सायदन दिलं जाणार आहे. आणि त्याप्रमाणे एक आमचा ही का हॉर्टिकल्चर त्याप्रमाणे कंपनी झाली की त्यामुळे त्यांनी अग्रिकल्चर खात्यामार्फत एक कंपनी करायचा प्रयत्न करायचं करत आहेत आता सध्या. जैन डायट्रा ऑग्रिकल्चर आमच्या ह्या बेळगाव जिल्ह्याचे आलेले आहेत, त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आणि त्या आम्ही सुद्धा त्यांना प्रयत्न प्रसाद दिलेला आहे. आता इंटिग्रेटेड फार्मिंग सेक्ट म्हणून 20 लोकांचा एक गट अशा पद्धतीनं 50 गट तयार करून त्यांना पुरवण्यासाठी करार केला
0: आहे. म्हणजे सरकारकडून सुद्धा सेंद्रिय शेती करण्याकडे थोडस मदत होते, सरकारही मदत करत आहे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या एज ग्रुपच्या लोकांमध्ये तुम्ही फिरत असाल किंवा त्यांना भेटत असाल, त्यांची मानसिकता कशी आहे की रासायनिक शेती त्यांना योग्य वाटते की सेंद्रिय शेती?
1: म्हणजे पूर्णतः अगोदर सेंद्रिय शेती होतीच, आता जे काही हरित क्रांती झाल्यानंतर जे नाही लोकांची मानसिकता बदलली. आता बाजूचा शेतकरी 5 होती रासायनिक खत वापरलं तर मी त्यांचे कॉम्पिटिशन, मी 10 पोती वापरणार आणि त्यांना 20 पोती वापरणार असं. त्यांचं पीक हिरवं दिसलं आणि 10 पिशव्या आणून युरिया टाकणार, त्याच्यामुळे त्या गायला जमिनीचा कस
0: निघून गेला,
1: कस निघून गेला
0: होय ना.
1: आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जी आहे ती जमीन टणक झाली.
0: म्हणजे शेतकरी हे वापरत असताना पुढे काय होईल याचा विचार अजिबात
1: अजिबात नाही कॉम्पिटिशनवर.
0: बरोबर. आणि आता जाऊन त्यांच्या लक्षात येत असेल की सेंद्रिय शेती करणं किती महत्वाचं आहे आणि का करावी ते. म्हणजे एकतर जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी केलीच पाहिजे, त्याच्यासोबत आपलं आरोग्य जे आहे तेही जरा म्हणजे नीट राहण्यासाठीही सेंद्रिय शेती.
1: आता मी सुद्धा ऊस बोलावतो. आता ऊस अगोदर आम्ही जाळत होतो, जे का पाला पोचाळ जाळत होतो. आता मला जे का ते पटलं नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याबरोबर जे संपर्क साधून जे काय त्यांनी तंत्रज्ञान वापरून एक रोटावेटर तयार केलेत, ते ऊस तोडणी झाल्याबरोबर रौंदात जे काय पाला वाचळा पसरले असत आहे त्याची ती कटिंग मशीन त्या रोटावेटरप्रमाणेच त्याला जोडून असे आडवे दात असतात, आडवे दात असं फिरल्याबरोबर ती जे का पाला कंप्लीट बारीक होऊन त्या तासामध्ये पसरला जातो आणि तेच मग 1-2 महिन्यात कुसून त्याचं सेंद्रिय म्हणून त्या ऊसाला उत्पन्न झालं. आणि त्याच्यावर मग आम्ही हे काय ते युरिया किंवा हे ड्रिप इरिगेशन सतत पाण्याचा फवारा आल्यामुळे ते कुसायला सुरुवात झालं, तेवढंच ते हे झालं
0: जमिनीसाठी खत झालं त्याचं. बरोबर. म्हणजे पूर्वीपासून आपण बघतो की ऊस जेव्हा आपला घेऊन जातात कारखानदार किंवा कारखान्याला आपण पाठवतो, त्याच्यानंतर ते उरलेला जो पालापाचोळा असतो तो जाळून देतात आणि नंतर मग पुढच्या पिकासाठी ते शेत तयार केलं जातं. तर ही चुकीची पद्धत आहे. कृषी मित्र हा आपण कार्यक्रम ऐकत होतो वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि ज्यामध्ये आपण शंकर निंगाप्पा पाटील यांना ऐकलं. जे आपल्या शेतीमध्ये कोबीज ऊस बटाटा यासारखी पिकं घेतात आणि कशा पद्धतीनं शेती करतात आणि काय काय प्लॅनिंग्स आहेत त्यांचे पुढचे त्याबद्दल ते आपल्याला माहिती देत होते. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो. नमस्कार.
2: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का. There is one name you can trust, KLE Fertility Center. With science, soul and sensitivity, जिंदगी को दो नई शुरुआत KLE IVF के साथ. आज ही विजिट करें KLE Fertility Center, OPD number 97, शरावती सेकेंड फ्लोर, KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी. फोन नंबर 08312551530 and 24733777, extension 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत लक्ष्मी दीपक पोद्दार यांना. त्या टिळकवाडीच्या रहिवासी आहेत. बीकॉम एमए बीएड त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल सांगितलं तर अध्यापन समन्वय उपमुख्याध्यापिका आणि व्याख्याता म्हणून जवळजवळ त्यांनी 34 वर्ष काम केलं. कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. गायन भजन कीर्तन याची त्यांना खूप आवड आहे. घरचे संस्कार असल्यामुळे त्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सध्या त्या करतायत. आणि कीर्तनाचं प्रशिक्षण त्यांनी मिरज येथे घेतलं. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याचसोबत भागवत सप्ताह रामकथा देखील अतिशय उत्तमरित्या त्या सादर करतात. 2020 पासून कीर्तन सेवा करायला सुरू केली आणि आतापर्यंत जवळजवळ 450 कीर्तन त्यांनी सादर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तर मी सांगितलं की सध्या तुम्ही टिळकवाडीमध्ये राहताय. तर सुरुवातीचं शिक्षण म्हणजे लहानपणापासूनचं तुमचं शिक्षण कुठं झालं आणि मग तुमचं बेळगावला येणं कसं झालं त्याबद्दल जाणून घेऊया.
1: लहानपणचं शिक्षण म्हणजे माझे वडील रेल्वेमध्ये होते.
0: बर.
1: त्यामुळे आमच्या दर 2-3 वर्षांनी अशा बदल्या व्हायच्या.
0: अच्छा.
1: तर महाराष्ट्रामध्येच त्यांनी बदल्या जास्त करून घेतल्या, कारण शिक्षणासाठी तिथंच योग्य आहे असं वाटत होतं.
0: ओके.
1: कारण भाषा बदलतात जर राज्य बदलली तर. म्हणून मग तिथेच आमच्या बदल्या होत राहिल्या आणि माझं बीकॉम पर्यंतचं शिक्षण सगळं महाराष्ट्रामध्येच झालं.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होते त्यावेळेला माझं लग्न झालं आणि इथे बेळगावमध्ये टिळकवाडीमध्ये राहणारे नारायणराव पोद्दार म्हणून डॉक्टर होते, त्यांचा मुलगा दीपक पोद्दार यांच्याशी माझा लग्न संबंध जुळून आला आणि 1988 आम्ही विवाहबद्ध झालो.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर दीपक पोद्दार हे सुद्धा बँकेमध्ये असल्यामुळे दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या.
0: बापरे.
1: पण यांच्या मात्र महाराष्ट्र कर्नाटक असं दोन्ही राज्यांमध्ये बदल्या झाल्या, त्यामुळं जिथं जाईन तिथं मी शिक्षकाचा पेशा स्वीकारला होता आणि मला नोकऱ्यासुद्धा पटपट अशा मिळत गेल्या आणि शैक्षणिक क्षेत्र तिथं सुरू झालं. आणि नंतर जेव्हा बीकॉमला त्यावेळेला बीएड करण्याची परवानगी नव्हती.
0: बरोबर.
1: आणि ज्या वेळेला बीकॉमला बीएड करण्याची परवानगी मिळाली त्याच वर्षी मी बीएडचं ऍडमिशन घेतलं.
0: अच्छा.
1: आणि बँगलोर मध्ये असताना हिंदी मध्ये बीएड केलं.
0: ओके.
1: आणि एमए सुद्धा तिथंच केलं.
0: बर.
1: त्यामुळं असा हा माझा शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रवास सुरू झाला.
0: पण आता जसं तुम्ही सांगितलं की बीकॉमला सुरुवातीला परमिशन नव्हती बीएड करायची, मग ती जर भेटलीच नसती तर तुम्ही काय केलं असतात?
1: काय आता जिथे जाईन तिथे नोकऱ्या तर मिळत होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्यावेळेला जरा एवढं अनुभवावरून शाळेमध्ये असं शिक्षिका म्हणून घेतलं जात होतं.
0: बरोबर.
1: पण आता ते बीएड शिवाय घेत नाहीये.
0: हो ना.
1: तेही तितकंच खरं आहे. चान्स मिळाला ते करायला, मग त्यासाठीच मग मी एमए करायचं ठरवलं.
0: ओके.
1: मग एमए केल्यानंतर मग बीएड साठी ऍडमिशन घेता येत आहे असं कळलं, तर मग दोन्ही एकदमच केलं मी.
0: अच्छा.
1: एमए आणि बीएड दोन्ही एकदमच करत होते.
0: मग शिक्षक होणं हे तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं?
1: नाही, खरं तर मला वकील व्हायचं होतं.
0: अच्छा.
1: पण काही अडचणी आणि परिस्थितीमुळे ते LLB शिक्षण घेता आलं नाही, कारण ग्रॅज्युएशनच्या आधीच माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर कदाचित शिकवलंही असतं पण माहिती नाही. लगेच वर्षामध्येच मला पहिली मुलगी झाली, त्यामुळं मग थोडं मागे पुढे झालं आणि वकील काही होता आलं नाही. पण त्याच्याच सारखा दुसरा पेशा म्हणजे चांगला आहे समाजामध्ये, आपल्याला आता शिक्षकी पेशा हा अतिउत्तम आहे.
0: हो ना.
1: तर तो स्वीकारला आणि 34 वर्ष त्याच्यामध्ये कार्य केलेलं आहे.
0: बरोबर. मग तुमचे वडील रेल्वेमध्ये होते आणि त्या कारणानं तुम्ही म्हणजे तुमच्या बदल्या सारख्या होत होत्या.
1: हो, हो.
0: मग त्याचा तुम्हाला फायदा झाला की असं वाटायचं की नाही आता तर आपण इथं सेट झालोय आणि परत आता बदली झाली, काय वाटायचं?
1: तसंच वाटायचं, कारण लहान असताना मित्रमैत्रिणी मग बदलायचे.
0: हो ना.
1: आणि जाऊन तिथं जम बसवायचा आणि लगेच परत दुसऱ्या गावाला बदली व्हायची.
0: बरोबर.
1: मग तेव्हा मग वाईटच वाटलं, कारण मला अजूनपर्यंत बालमैत्रीण किंवा बालमित्र नाहीयेत. कारण जिथं जाईल तिथं नवीनच सगळं सुरुवात, आई पासूनच सुरुवात करायची, ABCD पासूनच.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला अजूनपर्यंत बालमैत्रिणी बालमित्र वगैरे नाही आहेत आणि जे लहानपणाचे होते ते आता आठवत नाहीत. आणि त्यावेळेला मोबाईल फोन बिन काही नसल्यामुळे संपर्कही नाही राहिलेला, त्यामुळं वाईट वाटायचं. कारण आता जरा कुठे इथं जम बसतोय, कोणीतरी ओळखायला लागलंय आपल्याला, मग तितक्यात बदल्या व्हायच्या. पण त्याला नाईलाज होता. आणि फायदा असा झाला की जिथं जाईल तिथं कसं जुळवून घ्यायचं हे शिकलो. की जिथं आपण जायचं, कारण ते म्हणतात ना की समुद्रात माशांबरोबर वैर करून चालत नाही, मग तसं जिथं जाईल तिथं आधी त्यांचं कसं काय चाललंय ते बघायचं आणि मग तिथं आपली पावलं घट्ट रोवायची हेही शिकलो. कसं जुळवून घ्यायचं, कसं आपण राहायचं, चार लोक वेगवेगळी भेटत गेली त्यामुळं लोकांचे स्वभाव आणि आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपण तळ ठोकून उभं राहू शकतो, लात मारीन तिथं पाणी काढीन, एवढी परिस्थिती म्हणजे आम्हाला ते निर्माण झाली.
0: मग तुम्ही किती भावंड?
1: आम्ही 9 भावंड.
0: बर.
1: हो, 5 भाऊ आणि 4 बहिणी.

0: बरोबर. मग जेव्हा तुम्ही बेळगावला आला, मग त्या वर्षी तुम्ही कुठं राहायला होता नेमक्या?
1: बेळगावला जेव्हा माझं लग्न होऊन आले तेव्हा दावणगिरीला होतो आम्ही.
0: बर,
1: हे तिथंच राहत होते माझे मिस्टर, तिथल्या बँकेत होते ते, दावणगिरीच्या ब्रँचमध्ये होते. मग तिथंच आम्ही राहायला गेलो. मग दावणगिरीमध्ये जवळजवळ 8 वर्ष मी राहिले, ते 9 वर्ष राहिले होते. मग तिथंच माझी दोन्ही मुलंही झाली.
0: बर,
1: मग त्यांचं शिक्षण दुसरीपर्यंत, मोठ्या मुलीचं शिक्षण दुसरीपर्यंत दावणगिरीत झालं, आणि लहान मुलाचं तो 1-3 वर्षाचा होता. मग ती पुण्याला बदली झाली. मग मग असे बदलीचे टप्पे प्रवासात असे घडत गेले, पुणे, बँगलोर, मुंबई, असे दावणगिरी तिथं तर राहतच होतो आम्ही.
0: मग तुम्हाला कन्नड येत होतं, समजत होतं?
1: हो, घरी आम्ही कन्नडच बोलत होतो, मातृभाषा कन्नडच आमची.
0: ओके.
1: हो, आताही आम्ही घरी कन्नडच बोलतो.
0: अच्छा, छान. म्हणजे त्याचा काही त्रास झाला नाही?
1: नाही, त्याचाही काही त्रास झाला नाही. फक्त लिहायला वाचायला येत नव्हतं. ते मुलांना शाळेत घातल्यानंतर इकडे कर्नाटकात आलं तेव्हा त्यांच्याबरोबर मी पण शिकले त्यांना शिकवण्यासाठी.
0: अच्छा अच्छा,
1: त्यामुळे आता लिहिता वाचता पण येतं.
0: छान. मग इथून पुढचा जो प्रवास आहे, तुम्ही 34 वर्ष जवळजवळ शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, तर कसं वाटलं? म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होता आणि तुम्ही स्वतः शिक्षिका झाल्यानंतर काही बदल व्हायला हवेत का, किंवा आपण विद्यार्थ्यांशी कसं राहावं, तो काहीतरी फरक असा तुम्ही तुमच्या कारकिर्दीत असं काहीतरी एक्झिक्यूट केला का?
1: हो, कारण कसं आपी लहान असताना ते छडी लागे छमछम विद्या येई घम घम म्हणून आमचे शिक्षक वर्ग जे असायचे ते म्हणजे चूक झाली किंवा काही आलं नाही तर फटके बसायचे, पण मला बसला नाही ते एक माझं प्लस पॉइंट आहे. कारण तसे चुका शक्यतो होत नव्हत्या, आणि झाल्या तरी एका दुसरं म्हणजे रागे भरायचे आणि सोडून द्यायचे अशातला प्रकार होता. आणि जेव्हा मी शिकवायला लागले त्यावेळेला थोड्याफार फरकाने लहान मुलांना जरा थोडं असं रागवायचं वगैरे करू लागले होतो, पण नंतर नंतर तर हात वगैरे लावायचाच नाही आहे. इथून इथे बस म्हटलं तरी सुद्धा मुलं लगेच घरी जाऊन सांगायचे की असं असं टीचर म्हणतायत, असं हे करतायत, ते करतायत म्हणून. मग लगेच दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल मॅडमकडे तक्रार जायची. मग मला असं वाटायचं की तक्रार तुम्ही घ्या नाही म्हणत नाही, पण त्याची शहानिशा करून जे कोणी ते शिक्षक असतील त्यांनाही बोलवा. तुम्ही मुलांचं किती मनावर घेणार आहे? म्हणजे एक मुलगा आता तो लहान असेल, किती 1-3-4 वर्षाचा मुलगा, काहीतरी कारणाने काहीतरी झालं असेल, मग लगेच त्यांच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवता. मग तुमच्याकडे जे वर्षानुवर्ष काम करतायत शिक्षक त्यांच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे का? नाही. मग नुसतंच त्यांच्या बोलण्यावरती मग दुसऱ्या दिवशीच ती टीचर फायर झाली असे बरेच आता किस्से आपण ऐकतोय,
0: होय ना,
1: बघतोय.
0: हो,
1: कदाचित चूक असेलही कदाचित नसेलही, पण त्याची शहानिशा करूनच मग जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. मग त्याच्यानंतर म्हणजे तुमची रिटायरमेंट मग कधी झाली, कुठल्या साली झाली?
1: रिटायरमेंट असं म्हणतं म्हणजे कारण माझे गव्हर्नमेंट सरकारी नोकरी तर काही नव्हती.
0: अच्छा.
1: जिथं जाईल तिथं जवळपास घराच्या जवळ अशा शाळा बघायच्या, कारण चालत जायता येईल इतपतच लांब जायचं असं मी ठरवलं होतं. कारण फार लांब गेलं तरी आपल्याकडं एखाद दुसरी कल हवी, आपल्याकडे वाहन हवंय. मग त्यावेळेला वाहनाची काय आमच्याकडे व्यवस्था नव्हती.
0: बरोबर.
1: आता भरपूर आहेत त्याचा प्रश्न नाहीये, पण त्यावेळेला नव्हतं. म्हणून मला झेपेल असं चालत जाण्या इतपत एवढ्या जवळ मी शाळा शोधायचे आणि मग तिथंच शाळेमध्ये जायचे आणि मग तिथं आपलं व्यवसाय करायचा, मग मुलांना शिकवायचं. मग असं करत करत मग बदल्या वगैरे होत गेल्या.
0: अच्छा.
1: मग बदली झाली की मग तिथं सोडायलाच लागायचं.
0: बरोबर.
1: मग परत दुसऱ्या गावात जायचं. मग परत तिथं लगेच दुसऱ्या शाळा शोधायच्या. आणि असं करत करत करत 2019 साली माझे मिस्टर रिटायर झाले.
0: बर.
1: मग ते रिटायर झाल्यानंतर आम्ही बेळगावमध्ये आमचं स्वतःचं घर आहे टिळकवाडीमध्ये, म्हणजे वडिलोपार्जित घर आहे. मग तिथं यायचा निर्णय घेतला, आम्ही सगळे इथे आलो. आणि मग इथं KLE मध्ये मराठा मंदिरच्या मागे PU कॉलेज आहे, इंडिपेंडेंट PU कॉलेज. मग तिथं हिंदीचे HOD म्हणून मी नोकरीला लागले.
0: बर.
1: मग तिथं 1-2 वर्ष काम केलं. मग 2020 मध्ये लगेचच लॉकडाऊन झालं, कोरोना आला, लॉकडाऊन झालं. मग लॉकडाऊन मध्ये सुद्धा ऑनलाईन 1 वर्ष

0: काम केलं आणि मग नंतर 2021-22 मध्ये मी निर्णय घेतला की आता बस आपल्याला हे काय ऑनलाईन मला पटलं नाही शिक्षण द्यायचं, त्यामुळे मी 2022 मध्ये जॉब सोडून दिला.
1: ओके.
0: त्याच्यानंतर मग हा कीर्तनाचा, भागवताचा, कथांचा हा प्रवास सुरू झाला.
1: मग म्हणजे इमिडिएटली शिक्षण क्षेत्र वेगळं आणि हे अध्यात्म वेगळं पडतं, तर तिथं तुम्ही कशा काय मग तुमचे पाय रोवलेत किंवा तुमचा असं काही म्हणजे बॅकग्राऊंडला असं काही आहे का, संगीताचं बॅकग्राऊंड काय आहे का, काय आहे नेमकी पार्श्वभूमी?
0: आम्ही लहानपणापासून आमचे वडील त्यांचं संगीत आम्ही ऐकलंय.
1: बर.
0: आणि ते भीमसेन जोशींचे शिष्य होते 2-3 वर्षाकरता. फार काळ ते त्यांच्या बरोबर फिरले नाहीत. आणि वाठार म्हणून साताऱ्याच्या इथं आमचं एक गाव आहे
1: ना,
0: ते माझं माहेर आहे.
1: बर.
0: आणि तिथं आम्हाला अंतुरकर गुरुजी म्हणून माझ्या वडिलांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि ते दत्तस्वरूप आहेत अशी धारणा झाली आणि आम्ही सगळेजण त्यांचे अनुयायी बनलो आणि ते अंतुरकर गुरुजी हे आमचे सद्गुरू आहेत. आत्ता देखील आमचं तिथं गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमी मठ आहे, म्हणजे ते ट्रस्टला वगैरे काही दिलेलं नाही आहे. त्यामुळं दरवर्षी 2 उत्सव साजरे होतात, एक दत्तजयंतीचा आणि एक आमच्या सद्गुरूंची पुण्यतिथी म्हणून जूनमध्ये वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.
1: अच्छा.
0: आणि बाबा आमचे वडील गात होते, त्यामुळं त्यांच्याकडून संगीताचं सगळं कानावर पडत होतं. आणि लहानपणी असताना संगीत शिक्षणाची व्यवस्थाही केली होती, पण आमच्या ह्या बदल्यांमुळं मला काही नीट संगीताचं शिक्षण घेता आलं नाही. म्हणून मी आता घेत आहे संगीताचं शिक्षण थोडंफार. आणि ते कानावर पडून पडून आम्ही लहानपणापासून भजन, गायन, प्रवचन आणि रोज संध्याकाळी आमच्याकडं दासबोधाचं वाचन व्हायचं आणि त्याचं निरूपण बाबा करायचे आणि एकनाथी भागवत त्याच्यातला एक पॅरेग्राफ असं ते वाचायचं आणि त्याचं निरूपण, त्याच्यानंतर नामस्मरण आणि त्याच्यानंतर जेवण. असा हा 1 तासाचा आमचा रोजचा कार्यक्रम असायचा. कोणी येऊ दे जाऊ देत, मग त्यांना त्याची गोडी आहे का नाही तो भाग वेगळा, पण आम्हाला मात्र आमच्या भावंडांना आम्हाला मुलांना याची गोडी होती. त्यामुळं 30-34 वर्ष जे काही माझे प्रापंचिक वर्ष होती ती निघून गेल्यानंतर लॉकडाऊन माझ्यासाठी टर्निंग पॉइंट म्हणा तो काळ ठरला आणि पुन्हा माझं अध्यात्माकडे वळणं झालं. आणि जे त्यावेळेला आम्हाला लहान असताना वडील सांगायचे ते आत्ता उपयोगी पडतंय, तेव्हा कळत नव्हतं पण आता बरंच कळायला लागलेलं आहे. तर त्यामुळे असा माझा हा प्रवास, इथेही पाय घट्ट रोवले गेले आणि आमचं ते खेडं असल्यामुळं वारकरी संप्रदायाची कीर्तनं आमच्याकडे व्हायची.
1: अच्छा.
0: मग तिथं ते ऐकायला जायचं, काकड्याला जायचं, मग टाळ घेऊन उभं राहायचं, मग ते वाजवायचं. त्यामुळे संगीताचं थोडंफार ज्ञान होतं आहे, अजून काही येत नाही मला.
1: मग आता सध्या तुम्ही संगीतामध्ये काय काय शिकलात?
0: संगीतामध्ये तसं पाहायला गेलं तर फार म्हणजे मला रागदारी शास्त्रीय संगीत एवढं जास्त आवडत नाही, पण कीर्तनासाठी जो बेस आहे ते शिकत आहे मी. त्यामुळे आता 4-5 राग वगैरे झालेले आहेत.
1: बर.
0: मग आलापताना वगैरे शिकवतायत, मग किती जमतंय ते बघायचं आता मला.
1: अच्छा. मग कीर्तन तुम्ही कुठं शिकला?
0: कीर्तन मिरज मध्ये वेणास्वामींचा मठ आहे.
1: बर.
0: तो समर्थ स्थापित आहे आणि तिथे कौस्तुभ महाराज म्हणून आहेत, ते मठाधिपती आहेत, त्यांच्याकडे मी कीर्तनाचं शिक्षण घेतलंय आणि घेतही आहे, अजूनही घेत आहे. त्यामुळं ऑनलाईन आमचं कीर्तनाचं शिक्षण चालू आहे आणि ऑफलाईन आठवडाभर ते दरवर्षी शिकवतात. मग ज्यांना ऑफलाईन जमतंय तिथं राहून शिबिरात कीर्तन शिक्षण घेणं जमतंय ते तिथं राहतात, ज्यांना शक्य होत नाही ते ऑनलाईन आम्ही शिक्षण घेतो. आणि काही आम्हाला अडीअडचणी आल्या, काही प्रश्न वाटले तर मग आम्ही त्यांना विचारतो, ते आम्हाला मार्गदर्शन करतात.
1: म्हणजे मिरजला तुमचं शिक्षण झालं
0: कीर्तनाचं? हो.
1: मग त्याचं सादरीकरण पहिल्यांदा तुम्ही कुठं केलं कीर्तन?
0: हा, त्याचं सादरीकरण करत असताना त्यावेळेला लॉकडाऊन होता, त्यामुळे घराच्या बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता.
1: बर.
0: तर आमच्या मठाधिपती श्री कौस्तुभ महाराज यांचं एक पेज आहे, फेसबुकचं पेज.
1: बर.
0: अखिल भारतीय वेणीराम गुरुकुल संस्था म्हणून.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये त्यांनी

0: आम्हाला असं सांगितलं की तुम्ही घरी बसूनच कीर्तन सादर करू शकता, त्याच्यासाठी बाहेर जायची काही आवश्यकता नाहीये. मग त्यामुळं माझं पहिलं कीर्तन तर खरं म्हटलं तर मी माझ्या सासूबाईंसमोर सादर केलं. म्हणजे त्या एकट्याच होत्या, त्यांना आधी विचारलं ऐकणार का म्हणून, हो म्हणाल्या. मग खोलीमध्ये आम्ही लांब असं बसून, कारण त्यावेळेला अगदी फार जवळ जायचं नाही असं वगैरे, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे, मग त्यांच्या समोर पहिलं कीर्तन पेटी तबल्याशिवाय झालं. आणि नंतर मग थोडी ढील मिळाली बघा आपल्याला, एक 5-6 महिन्यानंतर. मग त्याच्यानंतर हे फेसबुकवरती ऑनलाईन कीर्तन, पहिलं कीर्तन सादर झालं.
1: अच्छा.
0: हा. आणि अजूनही ऑनलाईन कीर्तन होत आहेत आमची.
1: छान.
0: हा. ऑनलाईन पण होतात, ऑफलाईन पण होतात. ऑफलाईन असतानाही ऑनलाईन करू शकतो. मग तशी व्यवस्था आता जी ती ऑनलाईन सुरू झाली 2020 मध्ये, ते आजता गायत आमचे या वेणीराम कीर्तन गुरुकुलाचे सगळे शिष्य, सगळे आमचे गुरुबंधू भगिनी ऑनलाईन कीर्तन आम्ही सादर करतो. दररोज एकाचं कीर्तन असतं. आम्ही त्या तिथी तारखा वाटून घेतलेल्या आहेत, त्यामुळं महिनाभर असे 365 दिवस ऑनलाईन कीर्तन सुरू आहेत.
1: छान. मग याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीनिवडी काय आहेत?
0: आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे पूर्वी मी शिवणकाम करत होते, फॅशन डिझायनर झालेले आहे, त्यामुळं घरची सगळे शिवणकाम जे होतं ते मीच करायचे, मुलांसाठी, माझ्यासाठी, स्वतःसाठी. आणि इथे असताना बेळगावमध्ये 1-4 वर्ष होते तेव्हा माझं मी एक छोटंसं टेलरिंगचं असं व्यवसाय सुरू केला होता.
1: अच्छा.
0: पण नंतर मी तो बदली झाली. मग तेच तर होतं ना की असं जम बसलेला असतो आणि
1: तोपर्यंत
0: बदल्या होत होत्या.
1: अच्छा.
0: त्यामुळं मग मी घरगुती घरापुरतं मी मर्यादित ठेवलं आणि विणकाम वगैरे करते, एम्ब्रॉयडरी करते.
1: अच्छा.
0: हा. पण त्याचा आता जरा हे कमी झालेलं आहे. कीर्तन, भागवत सप्ताह, रामकथा हेच माझं आता मुख्य उद्देश राहिलेला आहे. आता माझं जीवनाचा माझा शेवट होईपर्यंत आता हे सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहे. हातात घेतलेली झांज आता खाली ठेवायची नाही शेवटचा श्वासापर्यंत.
1: छान.
0: जितकं जमेल तितकं समाज प्रबोधनाचं कार्य करायचं. आणि आमचा मठ जो वेणास्वामींचा मठ आहे त्याचं आता जीर्णोद्धाराचं कामही सुरू आहे. तिथं आमची गोशाळा आहे. मग त्याच्यासाठी हा देह झिजवायचा असं सद्गुरूंच्यासाठी त्यांचं कार्य पुढं न्यायचं हाच एक उद्देशच आहे आम्हाला.
1: मग या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचा सपोर्ट कसा आहे?
0: छान आहे. सासूबाई तरी आमच्या खूपच उत्साहाने सांगायच्या की कुठं कीर्तनाला गेले की आल्या आल्या त्यांचा प्रश्न असायचा की आज कुठला गोष्ट सांगितली, आज कुठलं आख्यान घेतलंस, आज कुठला अभंग घेतला होतास म्हणून. आणि मिस्टर आणि घरचे माझी मुलं देखील याचा प्रतिसाद खूप छान मला सपोर्ट करतात. आणि मीही ते बॅलन्स करूनच बाहेर जाते.
1: ते महत्वाचं आहे.
0: ते आणि दोन्हीकडून बॅलन्स केलं जातं.
1: अच्छा. मुलं केवढी आहेत आता?
0: मुलं मोठी आहेत. 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलाचं लग्न झालंय. मुलगी पण इकडे बॉम्बेमध्ये IIT मध्ये आहे. मुलगा आणि सुनबाई अमेरिकेत असत.
1: छान.
0: मग त्या दोघांचं मुलाचं आणि मुलीचं PhD झालंय, पोस्ट डॉक झालंय. ते दोघं सायंटिस्ट आहेत.
1: अरे वा.
0: हा. सुनबाई पण नोकरी करते.
1: म्हणजे आता तुम्हाला भरपूर वेळ आहे तर?
0: हो आहे आहे. आता सगळा राहिलेला वेळ याच्यातच घालवायचा. घरचं जे प्रापंचिक कार्य आहे तेवढं करायचं आणि उरलेला वेळ सगळा भगवत कार्यासाठीच घालवायचा असं ठरवलं आहे. आणि सद्गुरू ती प्रेरणा पण देत आहेत त्यामुळं ते कार्य होत आहे.
1: छान. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ऍक्टिव्हिटीज चालतात का तुमच्या? म्हणजे आता एवढा मोकळा वेळ तुमच्याकडे आहे तर त्याला घेऊन म्हणजे तो वेळ कुठेतरी चांगला आणखीन काहीतरी वेगळं करावं किंवा आणखीन काहीतरी चांगलं काम करावं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा, असे काही प्लॅनिंग तुमचे?
0: हो. आमच्या इथं मी म्हटल्याप्रमाणे बेनकन हळ्ळीमध्ये घरकुल म्हणून वृद्धाश्रम आहे.
1: बर.
0: मग तिथं मी याचाही वापर करत असते, उपयोग करते.
1: बर.
0: म्हणजे कीर्तन करायचे, प्रवचन करायचं, भागवत सप्ताह झाला तिथल्या लोकांसाठी. आणि आता रामकथा करायची आहे मला, पण वेळ आता जुळून तिथे येत नाहीये. मग ती वेळ जुळून आली की त्यांच्या समोर रामकथा देखील सादर करायचा मानस आहे. आणि

0: प्रवचन कीर्तन आणि परवाच आम्ही एक मेला त्या घरकुलच्या लोकांना धरून म्हणजे जे चालण्या फिरण्यासारखे आहेत त्यांना धरून आम्ही रामायण म्हणून एक नाटिका केली.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आम्ही तरी पात्रधारी झालो होतोच. माझं रामाचं पात्र होतं, माझी मैत्रीण सीता झाली, आणखीन एक मैत्रीण ती रावण झाली होती, दुसरी आहे ती हनुमान झाली. असे म्हणजे जे ही पात्र आम्ही घेतली, पण बाकी जांबुवंत, बिभीषण, सुग्रीव आणि समुद्रदेव ही आणि शबरी ही पात्र सगळी आमच्या त्या वृद्धाश्रमातल्या व्यक्तींकडून आजी आजोबांकडून साकार करून घेतली. आणि ते अगदी उत्तमरित्या ते 45 मिनिटाचं नाटक खूप छान झालं होतं.
1: अरे वा.
0: त्यामुळे हे असंही आम्ही काही त्यांच्याकडून करवून घेत असतो. म्हणजे त्यांची शारीरिक क्षमता बघूनच हे सगळं करायचं, कारण मन तरुण असतं पण शरीर जितकं साथ देतं तेवढंच त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांच्याकडे बसल्या बसल्या त्यांना असं नृत्य हातवारे करायचं ते सगळे आम्ही शिकवतो त्यांना. आणि तेही उत्साहानं करत असतात. मग हा वेळ तिथेही घालवत असतो.
1: त्या वृद्धाश्रम मध्ये किती आजी आजोबा सध्या राहत आहेत?
0: सध्या तिथे 58 आजी आजोबा आहेत.
1: बर.
0: प्लस त्यांच्या बरोबर त्यांची देखभाल करणारे केअरटेकर्स 10-12 लोक आहेत. आणि स्टाफ आमचा 31 असं आहे. जवळजवळ 100-101 माणसांची रोज ये जा चालू असते. शिवाय त्या आजी आजोबांना भेटायला त्यांचे नातेवाईक येत असतात. पुन्हा दुसऱ्या आम्हाला एन्क्वायरीज येत असतात, चौकशीसाठी लोक येत असतात. आणि रोज काही ना काही कार्यक्रम चालू असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, सगळे सणवार साजरे करतात, होम हवन चालू असतं, त्यामुळं असे धार्मिक कार्यक्रम पण तिथं होत असतात.
1: मग हे गेली किती वर्ष झालं चालवताय तुम्ही?
0: आता 25 वर्ष झाली. आणि हे वर्ष आमचं 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. तर हे तिथे होणारे आता सगळे कार्यक्रम 25व्या वर्षाच्या अनुषंगाने आम्ही घेत आहोत. त्यामुळं अनेक तऱ्हेचे सामाजिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक कार्यक्रम तिथे सादर होतात. बेळगावच्या लोक, बेळगाव बाहेरचे, परवाच गोव्यातनं एक नृत्याची टीम आली होती आणि त्यांनी भरतनाट्यम नृत्य सादर करून दाखवलं त्यांना. त्यामुळे बेळगाव आणि बेळगावच्या बाहेरचे लोक येऊन त्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील होत असतात आणि ते छान राहतात सगळे.
1: काय वाटतं तुम्हाला की अशा लोकांच्याकडे बघून की आपला जो समाज आहे तो कुठं चाललाय? म्हणजे आता तुमच्याकडे जवळजवळ 50 पेक्षा जास्त आजी आजोबा आहेत, तर म्हणजे एवढ्या फॅमिलीतून एक मेंबर आता तुमच्याकडे आहे.
0: होय.
1: तर काय वाटतंय, म्हणजे काय अशी परिस्थिती बदलली आहे आता समाजाची की ही वेळ आली आहे?
0: कारण आता बघा, सगळे उच्च शिक्षित आहेत एकतर, आणि छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध नसतात एकतर, त्यामुळं त्यांना दुसरीकडे जावं लागतं. आणि मग आई वडील जे आहेत, मग कधी कधी त्यांची इच्छा पण असते की आपले आई वडील आपल्याकडे येऊन राहावेत, पण काही काहींची इच्छा असते की नाही बाबा, आम्ही एवढा जन्म आमचा इथे घालवलाय. तर आता या उतारवयामध्ये आम्हाला नवीन गाव, नवीन लोक, नवीन हे, कारण मुलं आणि सुना जे आहेत ते त्यांच्या कामाला बाहेर जाणार.
1: बरोबर.
0: नातवंड देखील त्यांच्या त्यांच्या शाळा, कॉलेज, करिअर म्हणून ते जाणार. मग पुन्हा हे दोघेच राहणार तिथेही. मग काहींचा समज असा असतो, विचार असे असतात की नको, आम्हाला जितकं आमच्या हाताने जितकं शक्य होतंय तितके दिवस आम्ही आमच्या घरामध्ये स्वकष्टार्जित जे आमच्या गावामध्ये जे आहोत ते आम्ही इथंच राहतो. असे काही लोक असतात. काही जण जातातही. असे म्हणजे प्रत्येकाचं टक्केवारी वेगवेगळी आहे. आणि काही लोक इथल्या इथे मुलं असून सुद्धा आमच्या वृद्धाश्रमामध्ये आहेत, कारण त्यांना समवयस्क मित्रमैत्रिणी मंडळी मिळतात बोलायला, त्यांचे विचार जाणून घ्यायला, एकमेकांचे देवाणघेवाण होते, वेळ जातो. अहो, दुपारी संध्याकाळी 4 चहानंतर 2-3 तास त्यांच्या वयस्कर त्यांच्या वयाच्या लोकांमध्ये मिळून मिसळून खेळ खेळतात, पेपर वाचतात, चर्चा करतात. आणखीन संध्याकाळची रामरक्षा असते, आरती असते, मग ते सगळं होतं. सामुदायिक रीत्या सगळे सण साजरे केले जातात. मग काही लोक घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत नाहीत की आम्हाला इथं बरं आहे बाबा. त्यामुळे अशी ही मानसिकता तयार झालेली आहे. आणि मुलांनाही एक व्यक्त करत नाहीत की आम्हाला इथं बरं आहे बाबा. त्यामुळे अशी ही मानसिकता तयार झालेली आहे. आणि मुलांनाही एक प्रकारचा दिलासा मिळतो की निश्चिंतपणाने ते आपलं काम करू शकतात.

0: यांना काही जर कमी जास्त वगैरे झालं की लगेच दवाखान्यामध्ये घेऊन गेलं जातं. तिथं त्यांची प्राथमिक सगळे जी चौकशी सोय वगैरे होते ती केली जाते. लगेच तत्काळ त्यांच्या नातेवाईकांना कळवलं जातं, मग लगेच ते येतात. मग असंही आहे, ही काळाची गरज झालेली आहे, त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे एका दृष्टीने वाईट आहे असं मला वाटत नाही, कारण किती केलं तरी पुन्हा शेवटी आपलं एकटेपणा हा आपणच घालवायचा आहे. घरात असलो तरी सुद्धा घरातली लोक सुद्धा दिवस दिवसभर 8-8 दिवस एकमेकांशी बोलत नाहीत.
1: हो ना,
0: कारण आता वेळही मिळत नाही म्हणतात. आणि ते वर्क फ्रॉम होम कोरोनाच्या काळापासून जे सुरू झालंय ते 24 तास कामच करत असतात. मग घरामध्ये एखादी कुकरची शिट्टी वाजली तरी देखील ते माझं काम चाललंय, माझी मीटिंग आहे असं करतात. मग आता काळ बदलत चाललाय, त्याप्रमाणे थोडं आपण तिकडेही झुकलं पाहिजे, तिकडेही गेलं पाहिजे असं मला वाटतंय.
1: मग ते कसं मॅनेज होतं, म्हणजे मेंटेनन्स वगैरे कसं करता, काही डोनर वगैरे
0: आहेत? डोनर्स आहेत, आम्ही डोनेशन्स कलेक्ट करायला पण जातो, सांगतो. आणि काही काही जण स्वतःहून पुढे येतात
1: बरोबर
0: डोनेशन द्यायला, आणि त्यामुळं ते डोनेशन्स वगैरे आहेत काही. ते फायनान्शियल आर्थिक त्याच्याकडे मी जास्त लक्ष घालत नाही, पण डोनेशन्स वगैरे देतात लोक, स्वतःहून डोनेशन देतात. आता बांधकाम काढलंय तर मग काही विटा वगैरे काही त्या स्वरूपामध्ये काही देतात, जर त्यांचं व्यापार वगैरे काय असेल तर, किंवा धनस्वरूपामध्ये सुद्धा डोनेशन्स देतात. मग आम्ही काही काही मोठ्या कंपन्यांकडे वगैरे जातो, मग शक्यतो देत असतात. आणि जर दिलं तर समाजाला त्याचा उपयोग आहे, आणि त्यांच्या नावाची एक वीट तिथे उभी राहते.
1: बरोबर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुमचा जो प्रवास होता तोही खूप सुंदर आहे, अगदी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही वेगवेगळी कामं केलीत आतापर्यंत. आणि गाण्यांची एवढी आवड आहे, संगीताची एवढी आवड आहे म्हटलं तुम्ही, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं संगीत तुम्ही शिकलाय. तर कार्यक्रमाच्या शेवटी 4 लाईन आमच्या श्रोत्यांसाठी गाऊन आपण कार्यक्रम संपवूया.
0: हे

0: धन्यवाद.
1: छान.
0: आमचा वेणा स्वामींचा अभंग आहे.
1: अच्छा, खूपच सुंदर होता आणि तुमचा आवाजही खूप छान आहे आणि एवढ्या दिवसांचं प्रॅक्टिस आहे तुमचा अर्थात, त्यामुळं ते अतिशय सुंदर वाटलं ऐकायलाही. आणि तुम्ही आला तिकडे, एवढ्या छान छान गप्पा आमच्यासोबत मारलात, खूप छान वाटलं बोलताना, त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण लक्ष्मी पोद्दार यांना ऐकत होतो. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,

0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्ग

0: एकत्र राहताना त्या क्षणाव्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

0: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष 1 दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसु. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे जागतिक फोटोग्राफी डे आणि या दिवसाचं औचित्य साधून आपण आज एका फोटोग्राफरना भेटणार आहोत आणि त्यांचा प्रवास किंवा फोटोग्राफी कशी करावी या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अमृत सिद्धरामय्या चरणतीमठ, जे एक पर्यावरण प्रेमी आहेत, फोटोग्राफी ट्रेनर आहेत. गेल्या 42 वर्षांपासून ते या फील्डमध्ये आहेत आणि 27 वर्षांपासून ते ट्रेनिंग देत आहेत. पूर्वीचं SIRD म्हणजे सध्याचं SBRCIT हे जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथं ते कार्यरत आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण वर्ल्ड फोटोग्राफी डे बद्दल बोलतोय, तर सुरुवात तिथूनच करूया की कशी याची सुरुवात झाली किंवा काय याची पार्श्वभूमी आहे.
1: 1700 पेंटर्स चांगलं होते. त्याच्यानंतर विज्ञान वाढले आणि लोकाला माझं पण चित्र व्हायला पाहिजे, सगळ्यांचं चित्र व्हायला पाहिजे अशी मनाला वाटायला सुरू केले. त्यावेळी विज्ञानाचे आविष्कार नवीन होत काय झाले, लोकाला सगळ्यांचं आम्ही चित्र काढले तर, छायाचित्र काढले तर चांगलं म्हणून तिथं शोधायला सुरू केले. त्यावेळी आमची डोळेच मेन कॅमेरा आहे. तसंच त्यांनी एक बॉक्स केले, त्याच्यामध्ये एक छोटीशी रंध्र केले, त्याच्यामध्ये आत काय चित्र उलटा पडते त्याची स्केचिंग करायला सुरू केले. त्याच्यानंतर तिथं मसूर लेन्स ठेवले आणि त्याची उलटा चित्राची स्केचिंग करून किंवा त्याची फिक्सिंग करून केमिकल घालून केमिकलमध्ये फिक्सिंग करायला सुरू केले. त्यावेळी फोटोग्राफी म्हणून ते 1821 पर्यंत म्हणजे तर फोटोग्राफी सुरुवात झालेली होते. 1839 August 19 तिथं वर्ल्ड सायन्स काँग्रेसमध्ये आम्ही अशी फोटोग्राफी म्हणून आविष्कार केलेले आहे. त्यामुळे आम्ही ते डेटला वर्ल्ड फोटोग्राफी डे सेलिब्रेट करते. हे फ्रान्समध्ये फर्स्ट टाईम कॉन्फरन्स झाले, तिथं यांनी सबमिट केले की हे फोटोग्राफी अशी आहे, हे तर केमिकल घेऊन तुम्ही फिक्स करू शकते. 1845 इंडियाला फोटोग्राफी आले. तिथंपासून फॉरेनर्स इंडियाला येत होते, फॉरेनर्स सगळं इथं येत होते, इथं फोटोग्राफी करत होते. ते केलेली सगळं एक पुस्तक केलेले आहे, ते बुकचे नाव आहे ग्लिम्सेस ऑफ इंडिया म्हणून.
0: अच्छा.
1: 1850 पासून 1890 काही फोटोग्राफ्स इंडियामध्ये केलेले आहे. ते पुस्तक प्रिंट झालेले आहे. ते पुस्तकचं नाव आहे ग्लिम्सेस ऑफ इंडिया म्हणून. कॉस्ट आहे 1,75,000.
0: बापरे.
1: जगातले 1,000 लोकांमध्ये तेवढंच कॉपी आहे, माझ्याकडे एक कॉपी आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये फार छान असते. केव्हाही म्हणते ना, एक फोटोग्राफ म्हणजे तर 1,000 शब्द म्हणून, तसे तुम्ही सगळं बघू शकते. त्याच्यामध्ये काय कपडे घालत होते, कार होते काय नाही, बस होते काय नाही, काय लोकांचं ड्रेस काय, लोक बिल्डिंग कशी होते, पॉप्युलेशन केवढं होते, सगळं ते फोटोमध्ये समजते. म्हणजे तर डोक्यामध्ये आम्ही विचार करायला सुरू करते की हे चित्रामध्ये काय काय आम्ही बघू शकते.
0: बरोबर.
1: तरी सुद्धा तेवढं मोठं बिल्डिंग बांधलेलं आहे. आज तर एक सगळं ट्रक एक आहे तिथं, त्यावेळी काही नाही होते. तरी सुद्धा बॉम्बेमध्ये कलकत्तामध्ये मोठी बिल्डिंग कशी बांधली ते हे सगळं कौतुक वाटते.
0: नक्कीच.
1: त्याच्यानंतर त्यांनी केव्हा इंडियाला आले होते, 1870 किंवा 1880 बेळगावमध्ये वेल्लिंग फॅमिली त्यांच्याकडे शिकून घेऊन त्यांनी फोटोग्राफी सुरू केली. ते आत्ता 5वी पिढी आहे. श्रीनिवास गोविंद, त्याच्यानंतर गजानन, त्याच्यानंतर कमलाकांत, आत्ता आनंद आहे, त्यांची 5वी पिढी आहे.

0: एक से पन्नास जवळजवळ 150 वर्षापासून फोटोग्राफी करणारे बहुतेक जगातला एक एक फॅमिली आहे असे मला वाटते. आणि त्यांच्या घरात पण एकदम चांगलं चांगलं फोटोग्राफ्स बघायला मिळते.
1: अच्छा.
0: आत्तापर्यंत ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स 100% चांगला आहे. हल्लीचा फोटोग्राफ चांगलं नसते म्हणजे तर काहीतरी फेड होते. त्यांचा फोटोग्राफ ब्लॅक अँड व्हाईट आहे सगळं. मी सगळं कॉपी केलेले आहे थोडे त्यांचं परमिशन घेऊन. फार छान आहे. ते तिथंपासून आणि राजा दीन दयाल म्हणून होता त्यांनाला फोटोग्राफीचं आवड होते आणि त्यांनी एकदम एक नंबर फोटोग्राफर होते इंडियामध्ये त्या काळात. 120 कामगार होते त्यांच्या बरोबर आणि त्यांची कॅमेराची साईज 8 फूट बाय 3 फूट बाय 4 फूट होते.
1: बापरे.
0: आत्ताचे कॅमेरा एवढं एवढं मोबाईलमध्ये एवढं झालेलं आहे. त्यावेळी त्यांचा कॅमेरा 8 फूट बाय 4 फूट बाय 3 फूट तेवढं मोठी कॅमेरा घेऊन जाऊन फोटो करत होते. त्यांनी राजा महाराजांचं जास्ती करत होते. त्यांच्याकडे 5 स्टुडिओ होते म्हणजे तर राजस्थान, मध्य प्रदेश, हैदराबाद, बॉम्बे असे सगळं मोठी जगामध्ये त्यांची स्टुडिओज होते. सगळ्याकडे मॅनेज करत होते. अशी हिस्ट्री आहे. आणि बेळगावमध्ये फर्स्ट वेल्लिंग, त्याच्यानंतर रामण्णावर आहे, रामण्णावर कट्टी, हे सगळं 5 स्टुडिओ होते अगोदर. त्याचं 70 तेच 25 झाले, त्याच्यानंतर 50 झाले. आता तरी कमीत कमी बेळगावमध्ये माझा अंदाज 2000 फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आहे.
1: होय होय, नक्कीच. ह्याची पार्श्वभूमी तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सांगितलीत सर. म्हणजे बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती पण नसतील. पण फोटोग्राफी म्हणजे मग नेमकं काय, म्हणजे आत्ताचं जर प्रोफेशन लक्षात घेऊन आपण सांगू तर.
0: बघा, आजकाल कॅमेरा घेऊन फिरायचे ते फोटोग्राफीचं बेसिक त्यांना माहीत नाही आहे.
1: बर.
0: फोटो म्हणजे तर लाईट म्हणजे किंवा उजाड, त्याची अभ्यास करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: ते कोण फोटोग्राफीची म्हणजे तर फोटोची चांगलं लाईटची चांगलं स्टडी करते आणि त्याचं ग्राफी म्हणजे तर लाईट घेऊन लिवायचं समजून घ्या. अशी लाईटपासून लिवायचं अशी शब्दाचा अर्थ होते. तुम्ही लाईटची सगळं शिकून घेतले तर तेवढंच तुम्हाला ॲक्च्युली फोटोग्राफीचं समजूक असते. आणि कोणाला पण कॅमेरा म्हणजे तर स्मॉलेस्ट डार्क रूम आहे. कॅमेरा म्हणजे तर स्मॉलेस्ट डार्क रूम. आणि तुम्हाला फोटोग्राफीमध्ये काय राहायला पाहिजे, फर्स्ट बेसिक लाईटची सगळं ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर लाईट कशी वापरायचं, आर्टिस्टिक कशी वापरायचं, कुठलंही लाईटमध्ये चांगलं फोटो काढायचं हे यायला पाहिजे तुम्हाला. हे कमीत कमी 3-4-5 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स राहायला पाहिजे. त्यांनाला तेवढंच फोटोग्राफर म्हणायचं. दुसरं सगळं फोटो क्लिकर आहे. म्हणजे तर बेसिक्स केव्हाही चेंज होत नाही. आणि तुम्ही फोटोग्राफी एकदा आवड घेतले तर तुमचे हातमध्ये ते सगळं नॉलेज असले तर डेफिनेटली ते केव्हा छान सेटिंग होते कॅमेरामध्ये आणि केव्हा क्लिक करायचं तुम्हाला समजते. दुसरा ना तेवढं. आत्ताची हल्लीची फोटोग्राफ फ्लॅट असते, जुन्या फोटोग्राफ्स सुपर आर्टिस्टिक होते. आत्ता तेवढं आर्टिस्टिक फोटोग्राफ्स काढत नाही लोक.
1: बरोबर. मग तुम्ही लायटिंग बद्दल बोललात तर काय असा नेमका रोल आहे या लायटिंगचा फोटोग्राफीमध्ये?
0: हे रेडिओ प्रोग्राम मध्ये मी चांगलं सांगू शकत नाही कारण का फोटोज दाखवायला येत नाहीत.
1: बरोबर.
0: कारण का लाईट अशी आहे ना, कशी ते लाईटमध्ये शॅडो पण आहे लाईट पण आहे. ते कशी तुम्ही वापरून ते कोणालाही कोणीही राहू दे कॅमेराच्या समोर, ते थोडं काळपट राहू दे, गोरं राहू दे, काही राहू दे, त्यांना सुंदर कशी करायचं किंवा बेस्ट फोटोग्राफ्स. आम्ही जे फोटोग्राफर काढणार आहे त्यांना दाखवले बरोबरी त्यांनी मस्त फोटो आले म्हणायला पाहिजे. तशी फोटो काढायला तुमच्याकडे नॅक पाहिजे. आणि लाईट काय आहे ते समजून घेतले तर फक्त खिडक्याची लाईटमध्ये, दरवाजामध्ये काय आहे ते लाईटमध्ये, किंवा एक छोटीशी मोबाईल टॉर्चमध्ये पण तुम्ही सुंदर फोटो काढू शकते.
1: अच्छा.
0: परंतु तुम्हाला ज्ञान.
1: बरोबर बरोबर.
0: ज्ञान नसले तर तुम्ही तेवढं छान करू शकते नाही. फ्लॅट फोटोग्राफीमध्ये तुम्ही काही राहू दे, जीवनात ते आठवून राहायला पाहिजे फार दिवस.
1: बरोबर.
0: तसली फोटो काढायचं असेल तर तुम्हाला लाईटिंगची चांगलं नॉलेज पाहिजे. बहुतेक लोक आताची 70-80% किंवा 90% म्हणा ते बेसिक नसताना हे करते कारण का त्यांनी कुठलंही कुठंही स्टडी करत नाही. कॅमेरा घेतले सुरू केले अशी होते. ते लाईटबद्दल स्टडी करत नाही ते.
1: बरोबर.
0: ते गुगलमध्ये जे येते ते काही उपयोग होणार नाही.
1: नक्कीच. मग सर तुम्हाला फोटोग्राफीची आवड कशी निर्माण झाली?
0: इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळी मला फोटोग्राफीची आवड लागले म्हणजे तर 79 पासून थोडं आवड होते. मी सिव्हिल इंजिनिअरिंग केले तरी सुद्धा माझा आवड हेच होते. 1200 रुपये घरात चोरी करून कॅमेरा घेतलो.
1: बर.
0: आणि 2 महिन्यात ते पैसा वापस वडिलांना दिलो. त्यावेळीपासून मला याच्यामध्ये शिकायचं पण आहे, पॅशन पण आहे आणि प्रोफेशन पण आहे म्हणून समजून घेऊन मी 84 पासून फोटोग्राफी करत करत मी माझी आर्टिस्टिक फोटोग्राफी पण करत होतो. त्यावेळी मी दुसरी कोर्स गेले तर बॉम्बे बेंगळूर कुठंतरी दुसऱ्या गावात जात होतो परंतु इथंच राहायचं म्हणून झाले म्हणजे म्हणजे तर आईबरोबरही मीच होत होतो त्यामुळे मी इथंच राहू. आणि फोटोग्राफी शिकवायचं मला आवड 90 पासून आहे कारण का कोणी शिकवले नाही तर पुढं कशी जाणार.
1: हो ना.
0: मी कधी कधी लॅबला जात होतो मी त्यावेळी लोकांचं एवढं हे कौतुक होतं की कशी आले आमची फोटो म्हणून. कधी कधी रोल ब्लँक येणार, ब्लँक आले बरोबर त्यांची तोंड बळायचं लई वाईट हे होत होते म्हणजे तर काही फोटो आले नाही म्हणून.
1: बरोबर.
0: त्यावेळीपासून व्हायचं म्हणून डिसाईड केलो आणि 2000 पासून इथं SIRD मध्ये चान्स मिळाले. त्याची अगोदर पण छोटी छोटी कोर्स घेत होतो मी आणि 2010 पासून केली USM मध्ये. तिथं पण मी 15 वर्ष फोटोग्राफी शिकवलेली आहे. 15-16 वर्ष मलेशियन स्टुडंटला ते कोर्स पण आहे हॉबी कोर्स म्हणून को करिक्युलम ॲक्टिव्हमध्ये तिथं पण मी शिकवतो. असे कुठं चान्स मिळते तिथं शिकवायचं असलं तर मी शिकवतो. तिथं एस्पेशली CBRCT मध्ये 26 दिवसमध्ये आम्ही 240 तास क्लास घेते तिथं सगळं फोटोग्राफीवर.
1: हे
0: वर्षामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पण घेत नाही तेवढा क्लासेस आम्ही घेत.
1: बरोबर. मग सर पूर्वीची फोटोग्राफी आता गेली 42 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये आहात तर पूर्वीची फोटोग्राफी किंवा पूर्वीपासून चालत आलेली फोटोग्राफी आणि आत्ताची फोटोग्राफी काय फरक जाणवतो तुम्हाला?
0: अगोदर फोटो काढायचा म्हणजे तर फार कॉस्टली हॉबी होती. ते सगळं फोटो काढून घेत नाही होते कारण का पैसा सगळं लोकांकडे नाही होत.
1: बरोबर.
0: आणि 15 रुपये एक फोटोला देणे म्हणजे पण अवघड असं राहत होतो. आज आता काय नाही पैशाची किंमत पण नाही आणि कॅमेरा पण आता डिजिटल झालेले आहे त्यामुळे आता फार क्लिक करते आम्ही. त्यावेळी आम्ही विचार करून क्लिक करत होते कारण का आमची ऑर्डरच तशी होते 108 फोटो तेवढंच काढायचं किंवा 150 फोटो तेवढंच काढायचं कारण का बजेट लिमिट होते. ते हल्ली तशी काय नाही आहे आणि त्यावेळी क्वालिटी ऑफ द फोटोग्राफी फार चांगलं होते. आमची फोटोग्राफ जे दिलेली आहे का मी 84 पासून लग्न करत आहे आता पण लोक सांगते की आमची फोटो आहे चांगला आहे म्हणून. म्हणजे तर ते फोटोग्राफ्स त्यांना आवडायला पाहिजे आणि त्यांनी चांगलं ठेवून घ्यायला पाहिजे हे पण इम्पॉर्टंट आहे.
1: बरोबर. म्हणजे तेव्हा काढलेले फोटो अजूनही चांगल्या स्थितीमध्ये राहतात म्हणजे ती क्वालिटी चांगलीच असणार. मग सर ह्याच्यामध्ये एखाद्या नेचरचा आपण फोटोग्राफी करतो किंवा एखाद्या व्यक्तीचं चित्रण केलं जातं किंवा एखादा कार्यक्रम आपण घेतो तर अशा सगळ्या वेगवेगळ्या फोटोग्राफीमध्ये काय असा फरक असतो?
0: नाही का तुम्हाला अगोदर फर्स्ट तुम्हाला नॉलेज पाहिजे. दुसरी म्हणजे तर कॅमेरा करेक्ट सेटिंग ठेवून घ्यायला पाहिजे. जे नेचरला सेटिंग करते ते माणूस म्हणजे तर पोर्ट्रेटला सेटिंग केले तर चालणार नाही. आम्ही माणूसला म्हणजे तर त्यांना सुंदर करायला लाईटिंग कशी करायला पाहिजे आणि नेचरमध्ये काय लाईट आहे त्याच्यामध्ये चांगलं फोटो काढून घ्यायला पाहिजे हे सगळं शिकून घ्यायला पाहिजे. आणि नेचर पण सुंदर क्षण असते तिथं किंवा सनराईज सनसेट कलरफुल असते किंवा नेचरमध्ये दुपारी पण चांगलं असते. कधी कधी ढग राहायला पाहिजे किंवा निळं आकाश हिरवे असे डोंगर वगैरे असले तर ते पण चांगलं दिसते. ते पण आर्टिस्टिकली कशी काढायचं हे सगळं महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन फारच महत्त्व आहे. नेचरची कॉम्पोजिशन कशी करायचं, चिल्ड्रन फोटोग्राफी कशी करायचं, मेल असले तर कशी करायचं, फिमेल असले तर कशी करायचं, नाहीतर एल्डरली पर्सन कशी करायचं, हे सगळ्यांना अगोदर शिकून घ्यायला पाहिजे. ते फोटो काढले तर एकदम बेस्ट राहायला पाहिजे, डायरेक्ट प्रिंट व्हायला पाहिजे तेवढं राहायला पाहिजे. हल्ली ते सगळं एडिट वगैरे करते तशी करायचं नाही. एकदम एवढं चांगलं राहायला पाहिजे की तुम्ही ते डायरेक्ट प्रिंट व्हायला पाहिजे. तशी तुम्ही 90% 95% करेक्ट अगोदर फोटो काढायला पाहिजे, त्याच्यानंतर थोडीशी एडिटिंग अशी राहायला पाहिजे.
1: मग आता जे युथ जनरेशन आहे सर, ते फोटोग्राफीकडं आधी म्हणजे जास्त वळलं आहे, कारण आता मोबाईलमध्येच आपण फोटो घेऊ शकतो, तर त्यामुळं सगळे काही फोटोग्राफर झालेत. आणि तुम्ही एक शब्द चांगला वापरला की फोटोग्राफर नाहीत ते फोटो क्लिकर आहेत. तर ज्यांना अशी फोटोग्राफीची थोडीफार आवड आहे त्यांच्यासाठी आपण काय सांगू की त्यांनी नवीन शिकत असताना कोणत्या गोष्टी अशा लक्षात घेतल्या पाहिजे?
0: नाही नाही नाही, ते केव्हाही तुम्ही काही स्टडी नाही करताना करायचं नाही. नाही करताना म्हणजे तर सगळी आता हल्ली मार्केटमध्ये फारच कॅमेरा आहे, प्रत्येक कॅमेराची वेगळं सेटिंग आहे.
1: बरोबर.
0: आणि सगळं तुमची कॅमेरा तुम्ही घेतले बरोबरी कशी सेटिंग करायचं ते बरोबरी घ्यायचं. फक्त अगोदर लाईटची फुल नॉलेज पाहिजे, त्याच्यानंतर आर्टिस्टिक फोटोग्राफ कशी काढायचं ते पाहिजे, त्याच्यानंतर कॅमेरा काय आहे. कॅमेरा एक वस्तू आहे फक्त, ते काय करणार नाही, ते फक्त तुम्ही काय सेटिंग ठेवते त्याच्यावरती निर्भर असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे तुम्ही काय करायचं, फर्स्ट क्लास पैकी मी अशी फोटो काढायला पाहिजे की सगळं हे बघतच राहायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांना दाखवले तरी सुद्धा फक्त त्या लाईटमध्ये, तुम्ही फक्त फ्लॅट लाईटमध्ये काढले तर फार दिवसानंतर ते फोटो फेड होते किंवा त्याच्यामध्ये सगळं काय एन्जॉय करायचं पार्ट असते ना ते नसते.
1: अच्छा.
0: तशी राहायचं नाही. ते आता माझ्या वयाची 30 वर्षाची एक फोटो असले तर 60 वयामध्ये पण मी त्याला एन्जॉय करायला पाहिजे, बाबा मस्त होतो मी 30 वयाला अशी त्यांना सांगायला पाहिजे, तसले फोटो राहायला पाहिजे. ते सोडून नाही, ते फोटोमध्ये सगळं फ्लॅट लाईट आहे आणि त्याच्यामध्ये लाईट अँड शेड नाहीच आहे म्हणजे तर ते फोटो तुम्हाला तुमचा फोटो आवडणार नाही, तशी व्हायचं नाही. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एकदम ए मुमेंट लॉस्ट इज लॉस्ट फॉर एवर म्हणजे तर केव्हा एक एक क्षण असते, कॅन्डिड फोटोग्राफ असते किंवा काही राहू दे, ते अशी क्षण राहायला पाहिजे की ते तुम्हाला ते काय झाले त्याचं आजूबाजूचं सगळं आठवण यायला पाहिजे.
1: बरोबर. फोटो
0: तसली फोटो तुम्ही काढायला पाहिजे. ते रिअली यू आर विनिंग द हार्ट्स ऑफ द अदर्स.
1: मग सर, तुमच्या म्हणजे आतापर्यंतच्या कारकिर्दीतला एखादा क्षण किंवा एखादा फोटो असे बरेच असतील, पण असं सांगण्यासारखा कोणता एखादा?
0: फोटोग्राफर म्हणजे तर त्यांना चान्स फार असते मोठी मोठी लोकांचं जवळ जायचं. केव्हा अब्दुल कलाम साहेब आले होते त्यावेळी मी जवळ होतो.
1: अच्छा.
0: आणि मोदी सर आले होते त्यावेळी जवळ होतो. ते तुम्ही म्हणजे तर ते फोटोज अशी राहायला पाहिजे की ते कोण फोटो काढून घेतले सगळं माझं एक प्रिंट द्या, मला एक प्रिंट द्या आणि ते त्यांनाच त्यांचं घरात फ्रेम घालून ठेवले. दिवंगत अंगडी साहेबांचं पण मी फोटो काढले होते. आता ते फोटोला सगळं नमस्कार रोज करते.
1: बरोबर.
0: कारण का त्यांची फोटोज काढलेले विधिवशात त्यांनी हे झालेले आहे, परंतु मी काढलेले फोटो म्हणून मला फार गर्व असते.
1: नक्कीच नक्कीच. मग सर, आता AI टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञान, याच्यामुळं या फोटोग्राफीवर काही परिणाम होतोय का?
0: परिणाम नक्कीच होते मॅडम. थोडं आम्ही एडिटिंग वगैरे करत होते तेच फोटोला आम्ही चांगलं करायला बघत होते. AI ना अशी देते की ते मी नवेच म्हणून म्हणजे तर 100% करेक्ट होत नाही. ते थोडं माणसाचं फेस अशी असते ना, थोडं काहीतरी एकदम 1% तुम्ही चेंज केले तरी सुद्धा मन सांगायला सुरू करते की मी ते मी नाही आहे.
1: हो ना.
0: त्यामुळे AI मध्ये ते 100% होणार नाही. AI सगळं कन्वर्ट करते परंतु ओरिजिनॅलिटी फोटोग्राफी नाही राहणार. हे फार दिवस पण चालणार नाही, पण एस्पेशली ॲनिमेशन वगैरे चालेल परंतु दुसरं चालणार नाही मला अशी वाटते. कोणाला रिअल फोटोग्राफीची आवड आहे त्यांनी फोटोग्राफीच राहणार, इतर रोल पण वापरत नाही आम्ही इथं, तरीसुद्धा अमेरिकामध्ये आणि युरोपमध्ये रोल वापरते अजून, अजूनसुद्धा रोल वापरते किंवा फील्ड कॅमेरा म्हणते ते पण वापरते त्यांनी, ते ओल्ड प्रोसेसेस करते त्यांनी, दॅट इज सिल्वर फोटोग्राफी म्हणते आम्ही, ते प्रोसेस करून त्यांनी एन्जॉय करते ते फोटोग्राफी, त्यामुळे फार कॉस्टली पडते ते आता, तरीसुद्धा टेक्नॉलॉजी आणि रिपीट होईल माहीत नाही.
1: मग सर फोटोग्राफीकडं प्रोफेशन म्हणून बघावं का?
0: हां प्रोफेशन नक्की बघावं, कारण का हे हॉबी म्हणून करायचं असेल तर तुम्हाला फार कॉस्टली पडते ऑर्डिनरी लोकांना, म्हणजे जर कोण पैसा आहे त्यांना चालते. साधी तुम्ही एकदम हॉबी करायचं एकदम साधी कॅमेरा घेते म्हणजे तरीसुद्धा लाख रुपये लागते, आणि खरी फोटोग्राफी तुम्ही हॉबीच करणार आहे म्हणजे तर 13 लाख रुपये पाहिजे तुमच्याकडे, एक कॅमेरा आणि एक लेन्स. वाईल्डलाईफ फोटोग्राफी वगैरे करते म्हणजे तर तेवढं सगळ्यांकडे पैसा नसते, तरीसुद्धा त्यामुळे कोणाला आवड असते ह्याच्यामध्ये थोडं प्रोफेशन करून घेऊ, त्याच्यामध्ये थोडी पैसा तुम्हाला पॅशनला पण ठेवू शकते. ह्याला ट्रॅव्हलिंग फार लागते फोटोग्राफीला. आता एक वाघ बघायचा असलं तर तुम्ही जायला पाहिजे, मैसूरला जायला पाहिजे, नाही मध्य प्रदेशात जायला पाहिजे, असे सगळ्या जगाला जायला पाहिजे. त्याच्यानंतर चांगला कॅमेरा चांगला लेन्स आणि हॉटेलचे चार्जेस हे सगळं इन्क्लूड असते, त्यामुळे फार महाग पडते ते. नाही तर लँडस्केप वगैरे करायचं अशी इथंच लोकल करायचं असेल तर ओके आहे. आणि सगळ्यांचं तुम्हाला स्टडी फार पाहिजे, आर्किटेक्चरची फोटोग्राफीची स्टडी पाहिजे, लँडस्केप फोटोग्राफीची स्टडी पाहिजे किंवा वाईल्डलाईफ फोटोग्राफीची स्टडी पाहिजे. हे सगळं केल्यानंतरच तुम्हाला ते पर्टिक्युलर फोटोग्राफी होते, आणि हे जीवनपर्यंत शिकायला पाहिजे. आत्ता मी एवढं झाले तरीसुद्धा माझ्या स्टुडंटला मी केव्हाही क्लासला सांगत असते मला 5% फोटोग्राफी येते तेवढंच म्हणून. कारण का आणि हे सब्जेक्ट फार वास्ट आहे.
1: अच्छा.
0: मॅक्रोपासून म्हणजे तर एक लहान मधुमक्कीपासून तुम्ही एलिफंटपर्यंत घेवा किंवा मोठी मोठी बिल्डिंग आणि नेचर पण रात्रीची फोटोग्राफ पण काढू शकते आम्ही, किंवा ते पुरा आकाशामध्ये केवढं आहे तेवढं स्टार्स पण फोटो काढते आम्ही. ते आवड काय आहे ते थांबत नाही, तरीसुद्धा ते त्याचं नॉलेज असले तरच चांगलं फोटो येते असंच येत नाही.
1: मग सर पूर्वीच्या कॅमेराने आत्ताचा कॅमेरा काय फरक वाटतो?
0: पूर्वीच्या कॅमेरामध्ये म्हणजे तर मी क्लासमध्ये सांगत असतो, मी केव्हा रेडिओ आले होते त्यावेळी जन्म घेतले, फक्त त्याच्यामध्ये 4 बटन होते. हल्ली कॅमेरामध्ये काय आहे, कॅमेरा धरले तरच ते तिथंच 15-16 हे पॉइंट्स आहेत आणि एक पॉइंटला आणि दादा काहीतरी येते आत, म्हणजे तर एक छोटा कम्प्युटरच आहे ते, त्यामुळे ते सगळं सेटिंग शिकून घ्यायचं. आता फार क्लिष्ट झालेले आहे फोटोग्राफ, अगोदर अशी नाही होते. आरामशीर आम्ही अपर्चर स्पीड ISO व्हाईट बॅलन्स आणि फोकसिंग एवढंच 5 शिकले तरीसुद्धा चालत होते, आणि पर्टिक्युलर क्षणामध्ये आम्ही करेक्ट फोटो काढायचा आम्हाला ते प्रॅक्टिस होते, आणि डोळे जपून सुद्धा आम्ही का फोटो काढत होते. आता आजकाल तशी नाही आहे, म्हणजे तर सेटिंग्स फार करेक्ट राहायला पाहिजे आणि ते सगळं शिकून घ्यायला पाहिजे. आज फार कॉम्प्लिकेटेड झालेले आहे किंवा इझी नाही झालेले आहे, त्यामुळे अगोदरची फोटोग्राफी आराम होते, म्हणजे तर एकदम न शिकवत म्हणजे तर थोडं फार नॉलेज पुरे होते. हल्ली एकदम प्रोफेशनल कॅमेराज किंवा 5 लाखाची वगैरे कॅमेराज आहे, तशी 1.5 कोटी रुपयाची पण कॅमेरा आहे.
1: बापरे.
0: ते वापरायला तुम्हाला परफेक्ट नॉलेज पाहिजे कशी वापरायला पाहिजे.
1: बरोबर.
0: ते फक्त कॅमेरा असले तर काही उपयोग होणार
1: नाही. होय ना, तो चालवता आला पाहिजे व्यवस्थित. मग सर कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना आणि स्पेशली जे गावाकडची मुलं आहेत ज्यांना फोटोग्राफीची थोडीफार आवड असेल किंवा असं काहीतरी करावं वेगळं असं वाटत असेल त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देऊ?
0: मी काय म्हणतो, शिकायचं असेल तर आजूबाजूवाल्याकडे मोबाईलनं सुरू करा, कॅमेरा घ्यावा, कॅमेरानं शिका, आणि त्याच्याबरोबरही कोण चांगलं आहे किंवा पुस्तक आहे किंवा गुगल आहे सगळ्याकडे शिकून घ्या,
1: नॉलेज घ्या.
0: हां, नॉलेज घ्या. पहिले 3 तुम्ही फोटोग्राफी फक्त करत राहा, परंतु त्याच्यामध्ये एकदमच मला लाख रुपये यायला पाहिजे हे सगळं लोकांचं अशी झालेले आहे. मी कॅमेरा घेतलो एक हे वर्षी 2 लाख कमावलो 3 लाख कमावलो अशी नाही आहे. तुमची फोटोज तुमची सर्कल मोठी व्हायला पाहिजे, तिथं सगळं काय व्हायला पाहिजे, लोक

0: बरोबर आहे. तुमची फोटोग्राफ त्यांना आवडायला पाहिजे.
1: बरोबर.
0: तुमची लायटिंग चांगलं असले तर फोटोज चांगला, तर क्षण चांगले घेतलेले तुम्ही असले तर तेवढंच त्यांना आवडते. हे सगळं त्याला म्हणजे तर तुम्ही वी के मूर्ती म्हणून इंडियामध्ये सिनेमाटोग्राफर होते, त्यांना दादा फाल्के साहेब अवॉर्ड मिळाले. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पुरा इंडियामध्ये एका माणसाला त्यांनी दादासाहेब फाल्के अवॉर्ड दिले सिनेमा सिनेमाटोग्राफीमध्ये. त्यांचं लायटिंग फारच छान होते. तसली लायटिंग म्हणजे तर आम्ही पण करायला शिकायला पाहिजे, तरच फोटोग्राफ्स छान असते. त्यांनी काढलेले 1940-50 साली काढलेली फोटोज आत्तापर्यंत एकदम फेमस आहे. आणि सिनेमा पण साहेबीबी गुलाम म्हणा आणि श्री 426 अशी गुरुदत्तचे सगळं सिनेमा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जे आहे ते एकदमच सुंदर आहे.
1: बरोबर. म्हणजे एकंदरीत पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय आपण या फील्डकडं वळू नये, सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून करावी आपण.
0: नाही वळू दे, परंतु त्याचा बरोबर स्टडी पाहिजे.
1: बरोबर.
0: बॅकग्राऊंड ब्लर केले तर फोटोग्राफी होणार नाही.
1: नक्कीच. थँक्यू सो मच सर या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.
0: थँक्यू. थँक्यू सो मच. हॅपी वर्ल्ड फोटोग्राफी डे. हॅपी क्लिकिंग.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. अमृत सिद्धरामय्या चरंती मठ आपल्यासोबत होते, जे एक फोटोग्राफी ट्रेनर आहेत आणि पर्यावरण प्रेमी. 42 वर्षांपासून ते या फील्डमध्ये आहेत आणि 27 वर्षांपासून ते ट्रेनिंग देत आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.